5:34 झालेली आहेत मंडळी, आपण भेटलेलो आहोत वंदन कार्यक्रमात. एक बातमी अशी वाचली मी की पूर्वी जसे शास्त्रार्थ व्हायचे वेगवेगळ्या ठिकाणी, तर ती पद्धत नालंदा विद्यापीठाने नुकतीच पुन्हा सुरू केलेली आहे. शास्त्रार्थ करणं म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीबद्दल शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, नक्की काय उल्लेख केलेला आहे, याची चर्चा करणं, चिकित्सा करणं आणि पुन्हा एकदा ते समजावून घेण्याचा प्रयत्न करणं, ते वेगवेगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, ज्या स्वरूपामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे त्याचा आजच्या काळाशी संदर्भ लावून ते पुन्हा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणं, हा शास्त्रार्थ ही आपल्याकडची फार जुनी पद्धत होती ज्याच्यावर साधक आणि बाधक अशा दोन्ही प्रकारच्या चर्चा होत असत. आणि म्हणूनच शास्त्र नक्की काय सांगतं किंवा त्याच्यात काय लिहिलेलं आहे याला महत्व होतं आणि त्याचे काळानुसार बदलत जाणारे संदर्भ हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत होते. असेच काही संदर्भ जेव्हा मी शोधले तेव्हा एक मगाशी मी तुम्हाला जे वाचून दाखवलं ते असं बऱ्याच श्लोकांचं असं एक बाड माझ्या हाती आलं. त्याच्यातनं काही गोष्टी त्या अशा वाटतात की आपल्या संस्कृतीमध्ये काही संकल्प किती व्यवहार्य सांगितलेले आहेत. म्हणजे 7 जन्म हाच पती मिळावा हा या व्रताचा संकल्प नाहीये, तर अखंड सौभाग्य प्राप्तीची याचना हा संकल्प आहे. आणि आपल्याला थोडं लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्यक्ष यमाशी किंवा प्रत्यक्ष काळाशी चर्चा करणारी आणि आपल्या हुशारीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री ही किती हुशार, किती बुद्धिमान आणि किती योग्यतेची असली पाहिजे. म्हणजे ती अजिबातच दुबळी नव्हती, ती अजिबातच दुःखात नव्हती. उलट त्या प्रसंगी आपल्या पतीचे प्राण आपण परत मिळवणं हे आपल्या सौभाग्यासाठीचं महत्त्वाचं कारण आहे हे तिने प्रत्यक्ष काळाला किंवा यमराजांना पटवून दिलेलं होतं. आणि ब्रह्मही तिथे होते. म्हणजे आपल्या तत्वज्ञानामध्येच असं सांगितलेलं आहे की आपलं कर्म, आत्ता जे करतो आहोत आपण, ते आपला पुढचा जन्म ठरवतं. त्यामुळे जर आपण असं म्हणत असलो की पुढच्या जन्मात मनुष्य म्हणून जन्माला यायचं आहे की नाही हे आपल्या हातात नाही आहे, तर ते आपल्या हातात जरी नसलं तरी आज आपण करत असलेलं कर्म हे आपला प्रत्येक जन्म आणि त्यातलं काम किंवा तो आपल्याला कुठे मिळेल हे सगळं ठरवणार आहे. आणि त्यामुळे तुमचा आत्ताचा मिळालेला जन्म आणि त्यात मिळणारे भोग हे गेल्याच जन्मात निर्धारित केलेले आहेत. मग त्याच्याशी वडाच्या झाडाचा काय संबंध? तर वड हे असं एकमेव झाड आहे ज्याची मुळं बाहेर असतात. अश्वत्थमेनौ सुविरूढ मूलम आणि त्याच्यामुळे ऊर्ध्व मूलम अधहा शाखा असं त्याचं वर्णन आहे. आणि त्यामुळे एका ठिकाणी जरी ते मृतप्राय झालं तरी ते ऊर्ध्व मूल असल्यामुळे कधीही मृत्यू पावत नाही असं समजतं.

रस्ता आपल्या किंवा मुळाच्या खालच्या मातीला ओलावत असतं, रस्ता शिंपत असतं. म्हणजे जर एखादं झाड असेल, वडाचं झाड, आणि त्याच्या खालून जाणारा एखादा सिमेंटचा किंवा काँक्रीटचा रस्ता असेल आणि तिथून जर तुम्ही जात असाल, तर तुम्ही हे अगदी ऑब्झर्व करा की त्याच्या खालचा रस्ता हा थोडासा ओलसर असतो, कारण दिवसभरामध्ये तो रस्ता शिंपत असतं ते. आणि इतकं गर्द छाया देणारं, उत्तम ऑक्सिजनचा पुरवठा करणारं असं झाड याच्याच पाशी यम का आला असेल, तर तिथे त्या झाडापाशी मिळणारं जे जे काही आहे ते आपल्या आयुष्याला आवश्यक असतं. आणि त्यामुळे अनेक नांदती घरटी ही आपल्याला वडाच्याच झाडावर दिसतील. आपला पुढचा जन्म मनुष्याचा असेल असं नसलं, तरी सुद्धा ज्याचा जन्म असेल त्याच्यामध्ये सौभाग्य प्राप्ती मिळावी अशी याचना हा याच्या पाठीमागचा संकल्प आहे. असं अत्यंत व्यवहार्य संकल्प करायला आपल्याला सांगणारी आपली संस्कृती, आपले शास्त्र आपण वाचली पाहिजे. अजूनही काही गोष्टी आहेत इंटरेस्टिंग, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतेच, पण या छानशा गाण्यानंतर.

कापडाच्या फांद्या सगळ्या तोडून आणायच्या, त्या अक्षरशः उरबाडूनच काढल्यासारख्या वाटतात. या एकच दिवस असा असतो की वटपौर्णिमा म्हणून आनंद साजरा करतात खरे सगळे, पण वडावर मात्र संक्रांत आल्यासारखी वाटते. म्हणजे आता बाजारांमध्ये बघितलं तर इतक्या छोट्या छोट्या त्याच्या फांद्या काढून ठेवलेल्या असतात की त्याच्याकडे बघून प्रत्यक्ष वटवृक्ष कुठे आणि ती एवढीशी फांदी कुठे त्याच्याकडे बघून केविलवणच वाटतं. तर असं काहीही करण्याचं मात्र शास्त्रात सांगितलेलं नाही. स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की घरातच भिंतीवर किंवा पाटावर चंदनाने वडाच्या झाडाचं चित्र काढावं आणि त्याची पूजा करावी असं विधान आहे. वटमूल सेचन आणि सूत्र वेष्टन करायला वडापाशी जायचं पाऊस पडत असला तरी, पण पूजा मात्र घरीच करायला सांगितली, ती पण चित्रातली, चित्राची, तोडलेल्या फांद्यांची नाही. जो वड पूजायचा त्याच्यावरही संस्कार झालेले असले पाहिजेत, म्हणजे त्याची मुंज झालेली असली पाहिजे. याचाच अर्थ पारंब्या असलेल्या वडाची पूजा अशी इथे अपेक्षित आहे. म्हणजे आपसुकच फांदीची पूजा वगैरे करण्याच्या संकल्पनेला शास्त्रामध्ये कुठेही थारा नाहीये. शिवाय त्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्या याच्याही कुठल्याही विशिष्ट अशा क्रमांकाची किंवा अशा कुठल्याही नंबर्सची त्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे. सूत्र वेष्टन करावं एवढंच म्हटलेलं आहे, ते किती गुंडाळायचं हे निर्धारित नाही आहे. त्या वडाच्या मुळाजवळ तुम्ही का जात आहात तर तुमच्या शरीराला तिथे जाऊन मिळणारा ऑक्सिजन, त्याचं मिळणारं चांगलं प्रमाण हे तुम्हाला मिळावं एवढंच अभिप्रेत आहे. बाकी त्यातलं कुठलंही काहीही या शास्त्रार्थामध्ये म्हटलेलं नाही आहे. पण मग असं का घडत असावं तर वादविवाद करून यमाला जिने हरवलं त्याच्यामध्ये हरण केलेले पतीचे प्राण जिने परत मिळवले त्या सावित्रीच्या पातिव्रत्याचं प्रतीक म्हणून वटसावित्रीचं व्रत केलं जातं. पण काळानुसार त्याचे सगळे संदर्भ बदलले, त्याला ऐतिहासिक धार्मिकच्या पेक्षा सुद्धा एक इव्हेंट म्हणून त्याचं मूल्य वाढत गेलं आणि असं लक्षात येत गेलं सगळ्यांच्या की आपल्या अर्थव्यवस्थेचा सुद्धा हा एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे मग सावित्री आणि यमाचं वटवृक्षाच्या खाली संभाषण झालं आणि त्यामुळे वटवृक्षाला महत्व प्राप्त झालं असं सांगितलं जातं. आता तुम्ही बघा, सध्या तुमच्या आसपास असणाऱ्या ज्या ज्या माध्यमांमध्ये वडाचं झाड, त्याच्या आजूबाजूला गोल फेरी मारणाऱ्या स्त्रिया हे चित्र तुम्हाला दिसेल, त्याच्या भोवती गुंफलेले किती प्रसंग तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे कथानकांना एक बळ मिळवून देणारा एक भाग म्हणून सुद्धा वटवृक्ष आणि त्याच्या भोवती सूत्रवेष्टन करणाऱ्या स्त्रिया, मग त्याच्यामध्ये घडणारे काही प्रसंग, असं काय काय दाखवलेलं आहे. प्रत्यक्षात अशी पूजा करणं मात्र शास्त्रामध्ये कुठे लिहिल्याचं काही सापडलेलं नाही आहे. म्हणजेच काळाच्या नुसार, जसा काळ बदलतो त्याच्यानुसार त्याचे संदर्भ बदललेले आहेत, मग बदलत्या संदर्भानुसार ते अधिकाधिक व्यवहार्य, अधिकाधिक योग्य आणि पर्यावरणपूरक असे झाले किंवा तसे आपण अंगीकारले तर मला वाटतं खऱ्या अर्थाने यमाशी म्हणजेच काळाशी एक प्रकारे आपण सुसंगत काही करतो आहोत असं घडेल, नाही का? तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. 8657661071 हा आहे व्हॉट्सॲपचा क्रमांक.

मंडळी, आपल्यापैकी बरेच जण असा प्रश्न मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारत आहेत की पाऊस पडत असेल तर काय करायचं, घरच्या घरी पूजा करायची मग त्या

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत। सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12,
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: पाच वाजून 52 मिनिटं होत आहेत मंडळी। आपण बोलतो आहोत वटवृक्षाच्या बद्दल आणि वटसावित्रीच्या व्रताच्या बद्दल। अनेक ठिकाणी आपल्याला वटसावित्री किंबहुना वडाच्या झाडाचे उल्लेख वाचायला मिळतात आणि मंदिरांच्या मध्ये शिल्पांमध्ये सुद्धा वटवृक्ष आपल्याला चितारलेले पाहायला मिळतात। ते आपल्याला ओळखता येतात कारण पारंब्या असलेलं किंबहुना पारंब्या बाहेर असलेलं एक मोठं डौलदार असं झाड आपल्याला पूजनीय वंदनीय असंच मानलं गेलेलं आहे आणि ते दगडांमध्येही कोरलेलं आहे। फक्त असं होऊ नये की हळूहळू आपल्या पर्यावरणाचा इतका जो ऱ्हास चाललेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दगडावरचीच मोठी डवरलेली झाडं बघण्याची वेळ यावी। काही दिवसांपूर्वीच जगातलं सर्वात मोठं जे झाड होतं त्यांनी आपला निरोप घेतलेला आहे। पण भारतामधलं सर्वात मोठं वडाचं झाड कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती असेल तर मला जरूर कळवा 8657661071 या आपल्या क्रमांकावर। आणि व्रताच्या दिवशी नक्की काय आचरण करावं याचा जाता जाता मी तुम्हाला एक उल्लेख जो मला मिळाला आहे तो सांगते। उपवास असेल त्या दिवशी पहाटे उठल्यावर ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याविषयी धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे तर क्षमाशील असावं, सत्य बोलावं, दयाळूपणे वागावं, शुचित्व सांभाळावं, दान करावं, देवपूजा करावी आणि ज्या देवतेसाठी व्रत असेल त्याचं नामस्मरण करावं, त्याची कथा श्रवण करावी असं त्याने सांगितलेलं आहे। आणि व्रतभंग कशामुळे होतो तर वारंवार पाणी पिणं किंवा कुठल्याही प्रकारे चुकीचं सेवन करणं अन्नाचं, दिवसा झोपणं आणि शरीराला अपाय होणाऱ्या गोष्टी करणं या गोष्टींच्यामुळे व्रतभंग होतो असं लिहिलेलं आहे। त्या दिवशी अश्रू सांडवू नये किंवा रागवू नये असंही सांगितलेलं आहे। व्रताच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे। त्रयोदशीपासून 3 दिवसांचं हे व्रत आहे। ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त नक्त अयाचित असं क्रमाने 3 दिवस करायचं, म्हणजे रात्रीच्या एकाच वेळेचं जेवायचं किंवा संपूर्णपणे उपवास करायचं। ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी एकच दिवस उपवास करायचं। पण नुसतं पूजन करायचं असेल तर त्याच्यासोबत हे सगळं सुद्धा पाळायचं असं पृष्ठांक क्रमांक 44 वरती आपल्याला सांगितलेलं आहे। वाळूची प्रतिमा करून, सावित्रीची वाळूची प्रतिमा करून पूजन करावं व्रताच्या दुसऱ्या दिवशी असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। ब्रह्म सावित्री म्हणून त्याची पूजा करायची आणि दोऱ्याने त्याचं वेष्टन करावं असं सगळं लिहिलेलं आहे। ही माहिती जेव्हा मला मिळाली त्यावेळेला ते वाचताना असं वाटलं की किती स्पष्ट कल्पना याच्यामध्ये आहेत आणि तरीसुद्धा आपण आपल्या प्रकारे आपल्याला जसं हवंय त्याच्याबद्दल त्याचा अर्थ लावून काहीतरी करायला जातोय का तर तसं करू नये। आपल्याला ज्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या स्पष्ट आहेत आणि काळाचा संदर्भ लक्षात घेऊन त्यांचं पालन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा। तर मंडळी, एका छानशा गाण्यासोबत मी मानसी आंबेडकर इथेच तुमचा निरोप घेते। थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटणार आहोत रेनबो फंडेमध्ये, पण त्याआधी आपण ऐकणार आहोत बातमीपत्र। तेव्हा या छानशा गाण्यासोबत वंदन कार्यक्रमात इथेच थांबूया। ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो।

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, one more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: नमस्कार, रामराम मंडळी. 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 kHz डिजिटल रिसीव्हर म्हणजेच DRM वर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह तसंच वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपण ऐकू शकत आहात. सकाळचे ठीक 6:07 झालेली आहेत. रेनबो फंडेमध्ये तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर आणि आज आपण बोलतो आहोत जूनच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच 29 जूनला ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा आहे. आज त्याच्याबद्दल आपण भरपूर बोललोच आहे आणि रेनबो फंडेमध्येही आजच्या दिवसाचे काही दिनविशेष जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टींच्याबद्दल बोलणार आहोत. नुकतंच एक नवीन पेटंट आपल्या मराठमोळ्या शास्त्रज्ञांना मिळालेलं आहे, या संशोधनाबद्दल बोलणार आहोत आणि भरपूर गप्पा गाण्यांच्या सोबत सजावणार आहोत आजची सकाळ. तुम्ही सुद्धा जरूर सहभागी व्हा. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअपचा क्रमांक आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515 41 32 किंवा 4515 41 33 यांपैकी कोणत्याही एका क्रमांकावर. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांच्यासाठी. तर चला दोस्त हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुंदर गाण्याने.

किशोरी आमोणकर यांच्या स्वरातलं हे सुंदर गीत होतं मंडळी रेनबो फंडेमध्ये आपण ऐकलं. पुढे जाण्याअगोदर एक नजर टाकूया गेल्या 24 तासातल्या हवामानाच्या स्थितीवर आणि येत्या 24 तासातल्या हवामानाच्या अंदाजावर. कोलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी मुंबई शहरातलं कमाल तापमान गेल्या 24 तासात अनुक्रमे 32 आणि 33 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं, तर किमान तापमान कोलाबा इथं 26 अंश आणि सांताक्रूज इथंही 26 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 79% एवढी नोंदवली गेली आणि 103 मिलीमीटर इतका पावसाची नोंद मुंबई शहरामध्ये झालेली आहे. येत्या 24 तासामध्ये सुद्धा वातावरण काहीसं पावसाळीच असेल, आकाश मुख्यतः ढगाळ असेल आणि कमाल तापमान 32 अंश तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील. ठाणे रायगड पालघर या ठिकाणी सुद्धा आकाश मुख्यतः ढगाळ असेल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आता मला वाटतं आपण सगळेचजण आतुरतेने त्याची वाट पाहत होतो, तो आलाय, पण आता त्याने झोकात यावं, भरपूर आवाज करत यावं आणि आपलं धारानृत्य आपल्याला ऐकवावं असं आपल्याला वाटतंय, नाही का? आपण सगळेच एक छानसं गाणं ऐकूया आणि पावसाला सांगूया की आता ये रे घना.

श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

मंडळी, खरोखरच काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ते सांगणारे तुमचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत. 6:30 होत आहेत आणि रेनबो फंडेमध्ये आपण भेटलेलो आहोत. खरोखरच अभिमान वाटावा असे अनेक शास्त्रज्ञ आपल्या भारतामध्ये झालेले आहेत आणि आज जी तुम्हाला बातमी मी सांगणार आहे ती आहे एका मराठी माणसाला एका अतिशय महत्वाच्या संशोधनासाठी पेटंट मिळाल्याची. होय, अगदी महत्वाचं असं हे संशोधन आहे. नद्यांमधलं मायक्रोप्लॅस्टिकचं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी अतिशय प्रभावी असलेल्या रिव्हर मायक्रोप्लॅस्टिक कॅप्चरिंग आणि सॉर्टिंग डिव्हाइसचं, नद्यांमधलं मायक्रोप्लॅस्टिक हे गोळा करतं आणि त्याचं वर्गीकरण करतं असं हे उपकरण तयार केलेलं आहे आपल्या भारताचे अतिशय महत्वाचे आणि मुंबई विद्यापीठाचे चरित्रकार पद्मभूषण डॉक्टर धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर इथे काम करणारे अतिशय संशोधन मूलभूत पातळीवरचं करणारे डॉक्टर पांडुरंग पाटील यांनी. त्यांचं हे यश खरोखरच किती मल्टी स्टेज महत्वाचं आहे, म्हणजे मल्टी स्टेज फिल्टरेशन या संकल्पनेचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे एक अतिशय महत्वाची गोष्ट घडणार आहे. म्हणजे ती म्हणजे आपल्या पोटामध्ये जे मायक्रोप्लॅस्टिक जातं ते या कारणामुळे किंवा त्यांच्या या संशोधनामुळे आपल्या पोटात जाण्यापासून वाचणार आहे. म्हणजे डॉक्टर पांडुरंग पाटील यांनी जे विकसित केलेलं डिव्हाइस आहे त्याला नदीच्या प्रवाहामध्ये जर सोडलं तर 5 मिलीमीटरपेक्षा लहान असे जे मायक्रोप्लॅस्टिकचे कण असतात त्याला अडवणं सर्वात अवघड असतं. ते मात्र हे उपकरण अडवू शकतं आणि त्याचं वर्गीकरणही करू शकतं. याच्यामध्ये मल्टीस्टेज फिल्ट्रेशन तर आहेच, म्हणजे पानं काड्या असं जे काही नदीच्या पात्रात पडलेलं असतं त्याचा सगळा सेंद्रिय कचरा वेगळा केला जातो आणि त्यानंतर मायक्रोप्लॅस्टिक जे ह्याला चिकटलेलं असतं ते याच्यामधनं वेगळं केलं जातं आणि संकलितही केलं जातं. या तंत्रज्ञानामध्ये भविष्यामध्ये स्मार्ट सेन्सर्स, रिअल टाईम मॉनिटरिंग प्रणाली आणि सौर ऊर्जा त्याच्यावर चालणारी काही प्रणाली जोडण्याची ही सुद्धा योजना आहे. जास्तीत जास्त कार्यक्षम, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असं हे करण्यासाठी रत्नागिरीतलं आणि कोकणातलं नदी परिसंस्थांचं संवर्धन करण्यासाठी पहिल्यांदा याचा उपयोग करून पाहिलेला होता आणि त्याच्यासाठी ही संकल्पनाही महत्त्वाची आहे. डॉक्टर पाटील यांनी असं सांगितलं की हे पेटंट म्हणजे या संशोधनाचं प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे. आपल्या मुंबई विद्यापीठासाठी ही अतिशय लक्षणीय अशी कामगिरी आहे आणि नुसतं मुंबई विद्यापीठासाठीच नाही तर एकदा याचं उत्पादन म्हणून किंवा याचं उत्पादन सुरू झालं की जवळपास प्रत्येक नदीमध्ये आपल्याला हे वापरण्याची गरज पडणार आहे. कारण नदीमधले मासे आपल्याला आवडतात खायला आणि या माशांच्या पोटांमधूनही हे मायक्रोप्लॅस्टिक आपल्या शरीरामध्ये जातं, आपल्या रक्तामध्ये जाऊ शकतं आणि ते हानिकारकही असतं. त्यामुळे माशांना सुद्धा ते हानिकारक आहे आणि आपल्या स्वास्थ्यासाठी सुद्धा ते हानिकारकच आहे. तर इतक्या लहान प्रमाणातले हे मायक्रोप्लॅस्टिकचे कण गोळा करू शकणारं रिव्हर मायक्रोप्लॅस्टिक कॅप्चरिंग आणि सॉर्टिंग डिव्हाइस तयार केल्याबद्दल, हे अभिनव उपकरण प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉक्टर पांडुरंग पाटील यांना आपण अभिनंदन करूया आणि वाट बघूया की लवकरात लवकर हे आपल्याला वापरता कसं येईल.

मंडळी, आपल्या मुंबई विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहेत त्यांनी सुद्धा खूप लक्षणीय कामगिरी केलेली आहे बरं का. म्हणजे भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक बाळासाहेब नागरे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने

या शाखीय संशोधन करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्वांटम फिजिक्स किंवा संगणकीय विज्ञान या सगळ्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या प्रकारे संशोधन घडतं आहे. डॉक्टर साजीव चाको, डॉक्टर चेतन गुराडा, डॉक्टर नितीन बिजेवार हे सगळे त्या गटांमधले संशोधक आहेत आणि मशीन लर्निंग वेगवेगळ्या अनुप्रयोगांवर आधारित संशोधन त्याच्यामध्ये ते करत आहेत. न्यूरोमॉर्फिक उपकरणांचा विकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यांचा प्रभावी वापर कसा येईल या विषयावरती त्यांनी शोधनिबंध लिहिलेले आहेत. नवीन पिढीतल्या संशोधकांनाही या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर त्यांच्यासाठी हे शोधनिबंध अतिशय महत्त्वाचं आहे असे संदर्भ ठरणार आहेत. त्यामुळे खरोखरच ही अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे. आज आपण बोलतो आहोत ते या वटपौर्णिमेच्या दिवशी, पण संशोधन क्षेत्रातच फक्त नाही तर खेळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा भारतीय खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. भारताला नवी हर्डल क्वीन मिळालेली आहे मंडळी. आशियामधला नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे ज्योती याराजी, जी आपली हर्डल रेसमधली अतिशय प्रॉमिसिंग खेळाडू आहे. तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटर अडथळ्याची शर्यत तिने 12.99 सेकंदामध्ये पूर्ण केली आणि आशिया खंडामधला नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. त्यामुळे आता भारताकडे नवं संशोधन आहे आणि भारताची नवी हर्डल क्वीन सुद्धा.

पंचमी तनुजा यांच्या स्वरातलं हे गीत होतं, मंडळी संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि आपण आज बोलतो आहोत 29 जूनला. थोडंसं दिनविशेषांच्यावर एक नजर टाकूया. आजच्याच दिवशी सेशेल्स या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं 1976 साली. आज 29 जून आहे. आणि आजच्याच दिवशी 1952 साली पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित केली गेलेली होती. फिनलँडच्या आर्मी कुसेला हिने हा पहिला मिस युनिव्हर्स किताब जिंकलेला होता. बरेच काही नवीन गोष्टी आजच्याच दिवशी घडलेल्या होत्या, त्या तुम्हाला मी सांगणारच आहे. पण आज जो दिवस साजरा केला जातो त्याचं कारण आहे प्रशांत चंद्र महालनोबिस, म्हणजे भारतीय संख्याशास्त्राचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं, यांच्या जयंतीनिमित्त. आणि त्यानिमित्त साजरा केला जातो सांख्यिकी दिवस. 29 जून हा सांख्यिकी दिवस त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतोय. आज आपण तो साजरा करतो आहोत. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रामध्ये त्यांनी पदवी घेतलेली होती आणि त्यानंतर इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठामधून गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण झालं. भारतीय सांख्यिकी संस्था म्हणजे ISI त्यांनी स्थापना केलेली होती. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची त्यांनी स्थापना केली. सांख्यिकी म्हणजे काय तर संख्या एकत्र करून आपल्याला त्याच्यावरनं काही गोष्टी ताडून पाहता येतात, काही गोष्टी पुढे कशा घडतील हे आपल्याला शोधता येतं. आणि या आकड्यांमधली गंमत नक्की काय आहे ते आपल्याला त्यांनी उलगडून दाखवलेलं होतं. म्हणूनच भारतीय सांख्यिकीचं जनक असं त्यांना म्हटलं जातं. भारताच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे सांख्यिकी सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणि 1933 सांख्य अशाच नावाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संख्याशास्त्रीय नियतकालिकाची म्हणजे जर्नलची सुरुवात त्यांनी केलेली होती. भारतामध्ये हा जो सांख्यिकी दिवस आहे हा आर्थिक नियोजन आणि संख्याशास्त्राचं क्षेत्र

उलगडून दाखवलेलं होतं, म्हणूनच भारतीय सांख्यिकीचं जनक असं त्यांना म्हटलं जातं. भारताच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे सांख्यिकी सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणि 1933 सांख्य अशाच नावाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संख्याशास्त्रीय नियतकालिकाची म्हणजे जर्नलची सुरुवात त्यांनी केलेली होती. भारतामध्ये हा जो सांख्यिकी दिवस आहे हा आर्थिक नियोजन आणि संख्याशास्त्राचं क्षेत्र

डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय मच्छीमार दिन जो दरवर्षी 29 जूनला साजरा केला जातो. आपल्या आजूबाजूला असणारे अनेक लोक खूप आवडीने त्या त्या ठराविक आठवड्याच्या दिवशी मासे जे आपल्या जेवणामध्ये अंतर्भूत करतात आणि त्याचा आनंद घेत असतात. पण हे मासे आपल्यापाशी येतात कसे? तर खवळणाऱ्या समुद्राच्याशी म्हणजे त्याच्या लाटांशी त्याच्यावर स्वार होऊन जे आपले सगळे मच्छीमार बांधव आपल्यापर्यंत हे ताजे मासे आणतात त्यांच्या सगळ्यांच्यासाठी आणि त्यांच्या सगळ्या कष्टांचा आपण सगळ्यांनी विचार करावा याच्यासाठी हा आजचा दिवस आहे. समुद्र असो किंवा नदी असो त्याच्यामध्ये मासे पकडायचे झाले तर जोखीम ही आलीच, पण ते सगळं करून अतिशय मेहनत करून जे मासे आपल्यापर्यंत पोहोचतात ते पोहोचवणारे प्रत्यक्ष जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या सगळ्या कष्टांना त्यांच्या मेहनतीला सलाम करण्याचा आजचा हा दिवस आहे. याच्यासारखेच आणखीही काही महत्त्वाचे दिन साजरे केले जातात ह्याच्याबद्दलचे. वर्ल्ड फिशरीज डे असतो दरवर्षी 21 नोव्हेंबरला आणि त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर मत्स्यपालन आणि त्याच्यासाठी जी काही तंत्र वापरली जातात सगळी त्याच्याबद्दल जनजागृती निर्माण करणारा हा दिवस असतो. राष्ट्रीय मत्स्य किसान दिवस असतो म्हणजे फिश फार्मर्स डे जो 10 जुलैला असतो आणि आंतरराष्ट्रीय महिला मच्छीमार दिवस असतो जो 5 नोव्हेंबरला असतो. या सगळ्या निमित्ताने आपल्याला या क्षेत्राबद्दल पुन्हा एकदा विचार करावा असा वाटतो. कुठेतरी आपण जे आवडीने रोज खातो ते आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्यांची मेहनत या निमित्ताने आपल्या मनात येते आणि निश्चितपणे कृतज्ञ व्हावं अशीच ही गोष्ट आहे. त्यामुळे या आपल्या आजच्या इंटरनॅशनल फिशरमॅन्स डेच्या सर्वांना शुभेच्छा जे आवडीने मासे खातात आणि ज्यांना मासे पकडणं ही किंवा ते पकडताना पाहणं ही गंमत वाटते या सगळ्यांच्यासाठी सुद्धा.

मंडळी आज आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे इंटरनॅशनल फिशर

7:03 झालेली आहेत म्हणजे आपण भेटलेलो आहोत रेनबो फंडेमध्ये आणि आज बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचा जन्मदिवस आहे. त्याचबरोबर प्राच्यविद्या संशोधक डॉक्टर पल वैद्य यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. त्याचबरोबर आणखी एका कलाकाराबद्दल मला तुम्हाला सांगायला पाहिजे ज्यांनी आपल्या अभिनयाने रंगभूमीवर एक वेगळा काळ एक वेगळी ओळख निर्माण केलेली होती. ते सुद्धा सपत्नीक. अगदी बरोबर. आज जन्मदिवस आहे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक लेखक निर्माते कमलाकर सारंग यांचा. 29 जून 1934 हा त्यांचा जन्मदिवस आणि ज्येष्ठ

अभिनेत्री लालन सारंग यांच्यासोबत त्यांनी अभिनय केलेलं सखाराम बाइंडर ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ते नक्कीच आठवेल. सखाराम बाइंडर त्यांचं सर्वात गाजलेलं अतिशय वादळी असं ठरलेलं नाटक होतं. त्याचं दिग्दर्शनही त्यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर घरटे आमचे छान, जंगली कबूतर, बेबी ही पण त्यांची नाटकं खूप गाजलेली होती. या सखाराम बाइंडरचा सगळा प्रवास त्यांनी बाइंडरचे दिवसमध्ये शब्दबद्धही केलेला आहे, ते तुम्ही जरूर वाचू शकता. एक अतिशय लोकप्रिय आणि एक सशक्त दमदार कलाकार दाम्पत्य म्हणून हे दोन्ही अभिनेत्री अभिनेते ओळखले जात होते. जानकी 1979 साली, नासूर 1985 साली आणि पश्चाताप 1991 सालच्या अशा चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केलेला होता नाटकांच्या व्यतिरिक्त. पृथ्वीवर्ण 25 सप्टेंबर 1998 त्यांनी एक्झिट घेतली आणि मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासामधलं एक प्रयोगशील आणि धाडसी दिग्दर्शक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जायचं ते पर्व त्या दिवशी संपलं. पण कमलाकर सारंग हे एक पर्व होतं आणि ज्यांनी त्यांचा अभिनय प्रत्यक्ष पाहिलेला असेल त्यांना मी काय म्हणते ते नक्कीच कळेल. तर हे सगळे असे आजचे दिनविशेष होते. 7:05 होत आहेत. एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवते आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत बातमीपत्र आणि मग भेटणार आहोत रेनबो फंडेच्या उत्तरार्धात.

7:09 आणि 30 सेकंद झालेली आहे. ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि त्यानंतर आपण भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: पर दिया गया। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है, ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है।
1: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली।
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो, काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले। त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते। त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं। लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही। त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेतली। त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार।
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं। बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला। या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे। दैनिक लोकमतचे हिरा सर्वदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली। वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला। गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली। या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं। आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला। भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं। ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या। पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली। दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या, त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला। राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली। पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला। अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं। जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली। अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती। लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला। रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या। कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं। पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता। दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत। राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले

यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1,00,000 झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1,100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: सात वाजून 21 मिनिटं झालेली आहेत। मंडळी रेनबो फंडेच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। मी तुमच्यासोबत आहे मानसी आंबडेकर, आणि आज आपण बोलतो आहोत वेगवेगळे दिनविशेष, वेगवेगळ्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांच्याबद्दल। एक छानसं गाणं ऐकूया आणि अजूनही भरपूर काही बोलूया या उत्तरार्धामध्ये। तुम्ही जरूर सहभागी व्हा, फोनच्या माध्यमातूनही जरूर सहभागी व्हा, आणि त्याचबरोबर व्हॉट्सॲपच्याही

मंडळी, आणखी एक बातमी माझ्या वाचनात आली जिच्याबद्दल आपण सगळ्यांनीच बोललं पाहिजे. ब्रिटननी 16 वर्षांखालच्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती बंदी घातलेली आहे. म्हणजे टिकटॉक, यूट्यूब, इंस्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट हे फलाट मुलं वापरू शकणार नाहीत आणि काही चॅटबॉट्ससुद्धा मुलांना वापरता येणार नाही आहेत. व्यक्तिगत मेसेजिंग करणारे जेवढे ॲप्स आहेत तेवढे वापरायला मात्र परवानगी आहे. ऑस्ट्रेलियाने आधीच अशी बंदी घातलेली आहे आणि बातमीमध्ये पुढे असंही म्हटलेलं आहे की 90% पालकांनी या बंदीचं स्वागत केलेलं आहे. कारण अपॉइंटमेंट मागितली तर 6 महिने ते 1.5 वर्ष इतक्या दूरवरची वेळ आता त्यांच्या देशांमध्ये मानसिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मिळायला लागलेली आहे. आत्ता तिथल्या मुलामुलींच्या मध्ये म्हणजे 8 वर्ष ते 25 वर्ष वयातली जवळजवळ 48% मुलं ही वेगवेगळ्या मानसिक उपचारांच्या मध्ये आहेत. 20 ते 25 लाख मुलं असतील आणि तिथे तर खासगी डॉक्टर्स पण नसतात. तिथली आरोग्य व्यवस्था सार्वजनिक आहे. म्हणजे मुलंच नाही तर त्यांच्या पालकांना सुद्धा काही वेळा मानसिक उपचारांची गरज पडते आणि त्याच्यामुळे मुलांच्यावरचे तणाव, मानसिक असंतुलन आणि प्रामुख्याने सोशल मीडियामुळे निर्माण झालेलं सगळं वातावरण याच्यावरती एकत्रितपणे विचार करून हा निर्णय घेतला गेलेला आहे. काही वेळा या सोशल मीडियाचा वापर करून, समाज माध्यमाचा वापर अतिप्रमाणात केल्यामुळे मुलांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक दुष्परिणाम सामोरे येतात. आणि आता आपण पाहतो आहोत की अगदी आपल्या आसपास सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा, अगदी छोट्याशा भांडणावरून एकदम टोकाचं पाऊल उचलणारा तरुण आपण पाहिला, किंवा अगदी थंड डोक्याने केवळ आपल्याला कशातनं तरी आपलं अंग काढून घ्यायचंय म्हणून सहजपणे दुसऱ्याचा जीव घेणारी अशीही तरुण पिढी आपण पाहतो आहोत. अशा वेळेला एक कुठला तरी ठोस पर्याय असला पाहिजे की जेणेकरून एकदम टोकाचे विचार किंवा दुसऱ्याच्या थेट जीवावर बेतणारे विचार ही मुलं करणार नाही, त्याच्यापासून थोडासा प्रतिबंध होऊ शकेल. काही ठिकाणी आपण पाहतो की दिवसभर मोबाईल किंवा आयपॅडवरती किंवा कुठल्याही एका पॅडवरती सतत रील, सतत इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲप किंवा अशा कुठल्या तरी गोष्टीला माणसं खिळलेली असतात. रस्त्यावर चालताना सुद्धा स्क्रीन पाहत असतात किंवा प्रवास करत असतील, कारमध्ये

असतील तरी हाताची बोटं सतत गुंतलेली असतात. घरामध्ये पाहुणे आलेले असो नसो, कुटुंबातली माणसं एकमेकांना थेट भेटत पण नाहीत, बोलत पण नाहीत, सगळेच अचानक स्क्रीनमध्ये गुंतून गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आजकाल हे समाज माध्यम द्यायला लागलेलं आहे. रेल्वेचं टाइम टेबल तुम्हाला हवं आहे किंवा एखादा पदार्थ कसा करायचा ते तुम्हाला विचारायचं आहे, डोकं दुखायला लागलं असेल तर ते सोशल मीडियाला तुम्ही सांगू शकता, मग ते औषध सांगतं आणि ते घरी पण पाठवतं. तुम्हाला तुमच्या प्रियकर किंवा प्रियसीला पत्र पाठवायचं असेल तर त्याचा ड्राफ्ट तुम्हाला थेट याच्यातनं मिळतो. अगदी पाठ्यपुस्तकातले धडे, प्रश्न, त्याच्यावरची उत्तरं, गृहपाठ, सगळंच्या सगळं तुम्हाला एका क्लिकवरती उपलब्ध होतं. पण त्याच्यामुळे प्रत्येक परिणाम हा असा एका क्लिकवर किंवा एकदम टोकाचा, एकदम थेट गाठण्याची ही सवय लागलेली आहे असं दिसून येत आहे. काय करता येईल बरं ह्याच्यावर? तर एक सोपी गोष्ट करता येईल का, ती म्हणजे स्वनियमनाची, स्वतःच्या भावनांना नियमित किंवा नियंत्रित करण्यासाठीची. ती म्हणजे आपण स्वतःला एक शांती मुद्रा शिकवायची. साधारणपणे आपल्या डाव्या हाताचा अंगठा हा आपल्या इतर चार बोटांच्या खाली दुमडायचा आणि त्याच्यावरनं आपली चार बोटं ही दुमडायची. आणि ही मुद्रा केल्यानंतर स्वतःला आपण असं सांगू शकतो का की याच्यानंतर, याच्या पुढे कुठल्याही प्रकारे आवाज वाढला नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारे आपलं नियंत्रण सुटलं नाही पाहिजे आपल्या रागावरचं. आपल्याला स्वतःला नियंत्रित करायचं आहे हे स्वतःला सांगण्यासाठी आता अशा मुद्रांचा उपयोग आपण करू शकतो का? एक प्रयत्न करून पाहायला हरकत नाही आणि तो आपल्या या तरुण मुलांना शिकवायला हरकत नाही. कारण जोपर्यंत हे नियंत्रण त्यांना येणार नाही तोपर्यंत दुसऱ्याला होणाऱ्या वेदनेची कल्पना त्यांच्या मनापर्यंत पोहोचणार नाही. आणि ती पोहोचणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणजेच सहसंवेदना जाग्या होणं महत्वाचं आहे. आपल्याला जे साध्य करायचं आहे किंवा आपल्या मनासारखं जे व्हावं असं वाटतंय त्यासाठी दुसऱ्याच्या मनाचा किंवा दुसऱ्याच्या जीवाचा थेट सौदा करणं हे फारच टोकाचं लक्षण आहे, फारच टोकाचा विचार आहे. तिथपर्यंत जाण्यापूर्वी त्याच प्रसंगामध्ये आपण स्वतः स्वतःला या शांतीमुद्रेतून असं सांगू शकतो का, याचं प्रशिक्षण देण्याची गरज आता वाढलेली आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते मला जरूर कळवा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲपच्या क्रमांकावर.

कवी सौमित्र यांचे शब्द आणि आशाबाईंचा सुंदर स्वर मंडळी खरोखरच आपल्या मनाला स्वतःहून सांगायची ही वेळ आलेली आहे. कित्येक वेळेला असं होतं की एखादा प्रसंग आल्यानंतर अचानक समोरचा आपल्यावरती हल्ला करतोय असं वगैरे वाटून ही आजकालची तरुण मुलं एकदम इतकी डिफेन्सिव्ह होतात पण तितकीच बेदरकार रिॲक्ट करतात. त्यावेळेला काय सांगावं बरं त्यांना, नक्की कसं त्यांना स्वतः विचार करायला भाग पाडावं असा प्रश्न मोठ्या माणसांना सुद्धा पडतोय. पण कठीण प्रसंगांची दरी कितीही खोल असली तरी धैर्याचा सूर्य नेहमी प्रकाशाचा नवा मार्ग दाखवतो तेव्हा निसर्गाची ही ऊर्जा दोन्ही हातांच्या ओंजळीत स्वीकारून आपल्याला पुढे जायला पाहिजे असं आपल्याला मोहन दळवी यांनी कळवलेलं आहे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. अनेक जण या व्हॉट्सॲप आणि फोनच्या माध्यमातून याबद्दल व्यक्त होत आहेत. अविनाश दिवेकर, निशा लोहार, महेंद्रभाई, सुहास पांडे, पंकज मोहोळ, अरुणा घाडी, वसुमती ठोसर, गौतम भिंगारडे, अरुण भगत, लीलाधर रांगणेकर, हरिश्चंद्र पाटील, महादेव पाटील, जगन्नाथ केदारे आणि मिलिंद टिपणेसी आपल्या श्रोत्यांनी फोनच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर व्हॉट्सॲपच्याही माध्यमातून अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. शांती मुद्रेसारख्याच आणखीही काही मुद्रा असू शकतील का, किंवा स्वयंनियमनासाठी स्वतःला एका तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून पाहता येण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करता येईल का, याच्यावरती सखोल विचार होणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट आपल्याकडनं थोडीशी जास्त होते किंवा कमीही पडते ती म्हणजे इंडिव्हिज्युअल अटेन्शन किंवा वैयक्तिक लक्ष देणं. लक्ष देणं इतक्यापुरतीच ती असली पाहिजे आणि करेक्टिव्ह अप्रोच कदाचित हा आपल्याला बदलू शकतो. म्हणजे असेसमेंट आपण एखाद्याची पटकन करतो किंवा ती सोपी असते की हे चुकलंय, हे असं नाही करायचं, हे काय, मग बरोबर काय करायचंय हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. यात

0: पण मग अशा वेळी करायचं काय?
1: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
2: सात वाजून 45 मिनिटं होतात मंडळी, वेळ झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमाची, अज्ञात मुंबई.

0: सुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: दादरच्या पश्चिमेला जशी वस्ती वाढू लागली तशी या रस्त्यावर आता रहदारी वाढू लागली. त्या दरम्यान रेल्वेच्या फेऱ्याही वाढू लागल्यामुळे मधलं फाटक आता बराच वेळ बंद राहू लागलं. परिणामी या लहानशा रस्त्यावर रहदारी तुंबून राहायला लागली.
2: ही परिस्थिती आणखी बिकट व्हायला लागली ती सन 1896 मध्ये. त्या वर्षीच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत प्लेगची साथ उसळली. या साथीत मरणाऱ्या माणसांचा वेग एवढा भयानक होता की आठवड्याला सरासरी 2000 माणसं मरत होती. घरातल्या मेलेल्या एका माणसाला सरणावर जाळून परत येतायत तोवर त्याच घरातलं दुसरं प्रेत तयारच असायचं. स्मशानांना उसंत नव्हती, सरणाच्या भट्ट्या 24 तास पेटल्या होत्या.
1: मरणाला घाबरून सर्वांना मुंबई बाहेर पळायची घाई लागली होती. कामगारांअभावी मुंबईतल्या जवळपास 75% गिरण्या या काळात बंद पडल्या होत्या. मुंबईच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येनं तेव्हा मुंबई सोडली होती. ज्यांना गाव होतं त्यांनी गाव जवळ केलं, काहींनी माहीम पलीकडच्या उपनगरांचा आसरा घेतला आणि पांढरपेशे मुंबई बाहेर ठाण्याला गेले. आणि त्या खालोखाल पांढरपेशे लोक स्थिरावले ते दादर पश्चिमेच्या कबूतरखाना ते चौपाटी प्रभादेवी या भागात. यामुळे दादरच्या लेव्हल क्रॉसिंगवर कमालीचा ताण यायला लागला.
2: त्यात भर घातली ती दादर डिस्टिलरीने. आजच्या कीर्तिकर मार्केटच्या जागी असलेली ही डिस्टिलरी सन 1879 मध्येच सुरू झाली होती. पण लोकसंख्या वाढली तशी दारूची मागणी वाढली आणि डिस्टिलरीचं कामही वाढलं. या दादर डिस्टिलरीमध्ये कच्चा माल म्हणून लागणारी ताडी टाकायला बैलगाड्या येत असत. त्यांचीही संख्या वाढली, त्यामुळे रहदारी तुंबून राहायला लागली. लोकांचा खोळंबा व्हायला लागला. उघडलेलं फाटक बंद होण्याच्या आत ओलांडता यावं यासाठी पादचारी, फेरीवाले, बाजार करायला आलेले, बैलगाड्या आणि तुरळक असलेल्या मोटारी यांची एकच घाई व्हायला लागली. त्यातच रेल्वे मार्गामध्ये असलेल्या धर्मदेवेश्वराच्या देवळाचं गोधनही तिथेच रेंगाळत असे. भांडणं, मारामाऱ्या आणि गाड्या एकमेकांना धडकणं हे नित्याचं झालं होतं. कधी कधी अपघातही होत असत. लेव्हल क्रॉसिंग पार पाडणं म्हणजे मोठं दिव्य होऊन बसलं होतं. फाटक बराच वेळ उघडं ठेवल्यामुळे रेल्वेचं टाइम टेबलही बिघडू लागलं.
1: प्लेगच्या साथीमुळे सरकारनं शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्याकरता 19व्या शतकाच्या अखेरच्या वर्षात सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट BITची स्थापना केली. त्या ट्रस्ट मार्फत

0: मुंबईच्या उपनगरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी विविध योजना आखल्या गेल्या। दादर पूर्वेकरता दादर माटुंगा डेव्हलपमेंट स्कीम क्रमांक 5 ही आखली गेली, पण ती प्रत्यक्षात उतरण्याकरता आणखीन 20-25 वर्ष जायची होती।
1: मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वेवर वाढलेल्या गाड्यांच्या फेऱ्या, तानसा वैतरणा पाणी योजनेतून येऊ घातलेलं पाणी इत्यादीचा विचार करून शिक्षित लोकांचा उपनगरात राहायला जाण्याचा कल वाढायला लागला होता। सन 1907-8 मध्ये दादर पश्चिमेला प्रति चौरसवार जागेस मात्र रुपये 9 ते 12 लागत असत। त्याचवेळी परळ सारख्या सातत्याने गिरण्यातून सोडलेल्या धुरामुळे काळवंडलेल्या ठिकाणी हाच भाव प्रति चौरसवार 18 ते 26 रुपये होता। मुंबईतल्या इतर ठिकाणच्या तुलनेत दादर रोडच्या जागांचे भाव सर्वात कमी होते। म्हणजे कमी पैशात दादर सारख्या उपनगरात प्रशस्त जागा मिळणं सहज शक्य होतं। वाढलेल्या कुटुंबांमुळे मोठ्या जागेची आवश्यकताही असल्याने मुंबईतले विशेषतः कारकुनी पेशातले लोक दादर पश्चिमेला पसंती द्यायला लागले। पुढच्या 5-10 वर्षात दादरला वस्ती वाढत होती, पण तिचा विस्तार कबूतरखान्या पलीकडे झालेला नव्हता। नाही म्हणायला लेडी जमशेटजी मार्गाच्या आधाराने काही तुरळक इमारती उभ्या राहायला लागल्या होत्या, पण तेवढंच। बाकी तो निर्जन म्हणावा असाच परिसर होता।
0: मुंबईत दक्षिणोत्तर जाणाऱ्या रेल्वे मार्गांमुळे मुंबईचे पूर्व आणि पश्चिम असे भाग झाले होते। हे मार्ग ओलांडण्यासाठी असलेल्या सर्वच ठिकाणच्या फाटकांवर दिवसेंदिवस कोंडी व्हायला लागली होती। म्हणून BIT ने जवळपास सर्व रेल्वे स्टेशनच्या नजीक पूल बांधण्याची योजना आखून ती राबवायला सुरुवातही केली। काही ठिकाणचे पूल तयारही होत आले, काही ठिकाणचं बांधकाम सुरू होतं, तर काही पूल फक्त कागदावर होते। दादरच्या पुलाची योजना त्यापैकीच एक। हा पूल कधी बांधायचा आणि कुणी बांधायचा याची काही ठोस योजना तयार होत नव्हती।
1: दादरकरांचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चालला होता। पुलाची योजना मंजूर होऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागला होता। हीच अवस्था रेल्वे कंपन्यांचीही झाली होती। मधल्या फाटकामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून गेलं होतं। गाड्या उशिराने धावायला लागल्यामुळे त्यांनाही इतर प्रवाशांच्या रोषाला तोंड द्यावं लागत होतं।
0: शेवटी GIP म्हणजे मध्य रेल्वेच्या चीफ इंजिनियरनं पुढाकार घेऊन मुंबई महापालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी संपर्क साधला। दोघांनी मिळून दिनांक 14 ऑक्टोबर 1908 या दिवशी दादर लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात येणाऱ्या पुलाचा कच्चा आराखडा महापालिकेच्या कमिशनरकडे पाठवला। हा पूल बांधण्याकरता येणाऱ्या खर्चापैकी निम्मा खर्च रेल्वे करेल आणि उर्वरित महानगरपालिकेनं करावा असा प्रस्तावही रेल्वेनं दिला। पण महानगरपालिकेनं हा पूल बांधण्याकरता ठराव केला नसल्यामुळे महापालिका पुलाचं काम पुढे नेण्यास असमर्थ होती। पुढे तर हा पूल लाल फितीत अडकला। इकडे वाहतूक तुंबत होती, फाटक क्रॉस करणाऱ्यांमध्ये भांडणं होत होती, सरकारी खलिते मात्र इकडून तिकडे आणि तिकडून आणखी पलीकडे येत जात होते। या सगळ्यात लोकांचे हाल काही थांबत नव्हते।
2: आज ऐकला दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा दुसरा भाग। उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते। शीर्षक गीत समीर सामंत। शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके। गायक मंदार पिलवलकर। ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे। निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी। संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

7:55 झालेली आहेत. आपण आत्ताच ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई. आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. मंडळी, आजच्या कार्यक्रमातली सगळी माहिती, सगळ्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या याच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा व्हॉट्सॲपच्या, फेसबुकच्या, एक्सच्या सर्व माध्यमांमधून. आणि आता मात्र मी इथेच थांबते. यानंतर मराठी गाणी तुम्हाला ऐकायची असतील तर एफ एम गोल्डवर तुमच्यासोबत असेल रश्मी महांबरे, आणि दुपारी तुमच्यासोबत एफ एम रेनबोवर असेल चैताली कानेटकर. तेव्हा आजच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना छान मंगलमय शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस छान जाऊ आणि जास्तीत जास्त वैचारिक असं छान साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला होता तो तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. ऐका, ऐकत रहा म्युझिकली युअर्स 107.1 मेगाहर्ट्स.

0: स्वातंत्र्याची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रती असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं.

0: आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील एथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द एथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील, असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी 3 आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता, असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस आर साळुंके यांच्या न्यायालयानं गेल्या 25 तारखेला त्याला दोषी ठरवलं होतं. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शाळांना 1 ते 10 दरम्यान मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असून याच्या अंमलबजावणीची तपासणी विशेष मोहिमेद्वारे करण्यात येईल आणि तसं आढळून न आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं. शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचे करण्याच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होते आहे की नाही असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आला होता. शालेय अभ्यासक्रमात थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक समाविष्ट केलं जाईल अशी माहितीही भुसे यांनी दिली. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. राज्यात 12,211 नोंदणीकृत सावकार आहेत आणि त्यांनी 5.5 लाखापेक्षा अधिक जणांना सुमारे 1,300 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्याची माहितीही त्यांनी दिली. टीईटी पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज विधानसभेत सभात्याग केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावरचा विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला आणि सरकारला योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून आजच सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. पेपरपुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी सदस्य भास्कर जाधव यांनी केली. टीटीवरून शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पेपरची छपाई परराज्यात का केली असा प्रश्न सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुसऱ्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार प्रदान करणार आहेत. सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलीस दलातल्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत आहे. या यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यात्रेला अधिकृत प्रारंभ होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था, यात्रेकरूंच्या ताफ्याची वाहतूक आणि एकूणच तयारीचा आढावा घेण्यात आला असल्याचं आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहरानं कळवलं आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कृषी मंत्री दादा दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या मंगला गुरव यांनी आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर 1 महिला 1 झाड ही मोहीम राबवली. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते बोर्डी नदीच्या तीरावर वडाच्या झाडाची लागवड केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि कडुनिंब यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर इथं जालना रस्त्यावर केंब्रिज चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे, आमदार रोहित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत याने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत श्रीकांतनं जपानच्या युदाई ओकीमोतो याचा 22-20, 15-21, 21-19 असा पराभव केला. अंतिम सामन्यात श्रीकांतची लढत चायनीज तैपेईच्या सुली यांग याच्याशी होणार आहे. दरम्यान महिला एकेरीत भारताची वेदिका सिहाग हिला उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफरसेनसनं हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आणि तिचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे इंद्र।

0: आप सुन रहे हैं 107.1 FM रेनबो और ठीक 1:30 बजे आप सुन सकेंगे राष्ट्रीय मराठी समाचार न्यूज स्टूडियो से।
1: राष्ट्रीय बातमीपत्र
2: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले। त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले। त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली। काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती। मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं। याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले। दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे। याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला। राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश

समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि मापसंबंधित कायदा 2009 अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5117 घटना घडल्या असून 11580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे.
पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात

झाल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे। या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे। 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती, त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता। जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे। यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे। व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1450 पोहोचली आहे। नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली। टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला। 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला। आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या। जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे। आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे। प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे। तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

हाय, हॅलो, नमस्कार आणि शुभ दुपार. श्रोते हो, आपण ऐकता आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आज आपल्या बरोबर आहे मी RJ चैताली. तर चला दोस्त हो बोलू काहीमध्ये. सर्वप्रथम आजच्या वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना अतिशय मनपूर्वक मी शुभेच्छा देते. चला दोस्त हो मध्ये काय बोलायचं हा फार महत्त्वाचा प्रश्न. आणि आज वटपौर्णिमेचं निमित्त खरं सांगू, वटवृक्षाला संपूर्ण भारतातच विशेष महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच त्याला भारताचा राष्ट्रीय वृक्ष होण्याचा बहुमानसुद्धा मिळालेला आहे. भौगोलिकदृष्ट्या त्याचा विस्तार पाहिला तर अगदी टोकाचं हवामान असलेले वाळवंटी किंवा थंड पर्वतीय प्रदेश सोडता तो संपूर्ण भारतात आढळतो आणि मुख्यतः

नवी वस्तीच्या बाजूला लावलेला आढळतो. या वृक्षाचं धार्मिक महत्व तर आपण जाणतोच, परंतु ते त्याला का प्राप्त झालं हे मात्र आज मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आणि कदाचित ह्याच विषयी आज आपण अर्थातच जाणून घेणार आहोत. तेव्हा आधी ऐकूया एक छानसं गीत.

तर मंडळी, वटवृक्ष आज आहे वटपौर्णिमा. खरं तर फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की झाडं आपण लावत नाही आहोत,

पण आज मात्र अनेक स्त्रियांनी झाडाच्या वटवृक्षाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा केली आहे. खरं सांगू, पूर्वी वटवृक्ष हा आजूबाजूला लावला जायचा, याचं मुळात कारण हे होतं की तो वटवृक्ष तोडायला लागू नये आणि ह्याची काळजी प्रत्येकजण तेव्हा घेत होतं. कारण फार महत्त्वाचा हा वृक्ष आहे, पान गळती आणि आपण सदाहरिततेचा विचार केला तर या दोन्ही गोष्टींच्या गुणधर्मांच्या वटवृक्ष सीमेवरचा आहे. कारण पान गळती असली तरी त्याला लगोलग पालवी येत असल्यानं सदाहरित असल्याचं भासतं. वर्षभर ओलावा टिकवून धरणाऱ्या मातीत लावलेला हा वृक्ष. वडाच्या झाडाची किती बरं वैशिष्ट्य सांगावीत, भव्य आकार, पारंब्या, हे सुंदर वैशिष्ट्य तर आहेच. वाढत्या वयाबरोबर त्याला सर्व बाजूंनी आधार देणाऱ्या पारंब्या या जमिनीपर्यंत पोहोचतात. वय वाढेल तशी व्याप्ती वाढत जाते. काही ठिकाणी वड अनेक एकांवर एक असे पसरलेले सुद्धा आढळतात. मोठे क्षेत्रफळ व्यापू शकेल अशा त्याच्या डेरेदार सावलीमुळे खरं तर वस्तीच्या मध्यात हा वृक्ष तुम्हाला आवर्जून लावलेला दिसेल. आपल्याकडच्या जितक्या नगररचना आहेत किंवा खेडोपाडी, ह्या वृक्षाचं निश्चितच महत्त्व आहे. आणि फार महत्त्वाचं म्हणजे या वृक्षाभोवती पार बांधला जातो. वड आणि त्याचा पार आणि गावातल्या चर्चा, हे काही अतिशय वेगळंच असं समीकरण. तर असा हा वटवृक्ष, वडाचं झाड अनेक गोष्टींनी युक्त आहे. एक एक गोष्टी आपण जाणून घेऊया या अभंगानंतर.

खरं सांगू, आपल्याकडचे सगळेच, जवळपास सर्वच सण हे आपल्याकडची झाडं, वृक्ष, वेली, पानं, फुलं

त्याची फळं म्हणजे अगदी आवडतं खाद्य. काही पक्षी रात्रीच्या विश्रामासाठी म्हणून वडाच्या झाडाचा वापर करतात. खाली पडलेली फळं खायला हरणं, माकडं असेही काही सस्तन प्राणी तिथे येतात. अनेक कीटक असतील, मुंग्या किंवा बिटल्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या खोडावर पालापाचोळ्यामध्ये त्या वावरताना दिसतात. खाली पडलेल्या कुजलेल्या फळांवर सुद्धा अनेक वेळेला फुलपाखरं येऊन अन्नद्रव्य शोषून घेतात आणि त्याच्यावर बुरशीसुद्धा वाढताना दिसते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सजीवांचं निवासस्थान असलेला हा वटवृक्ष. आज असं झालं आहे की मोठी वडाची झाडं ही अनेक ठिकाणी पाडून टाकली जातात. आत्ताच एक श्रोते फोनद्वारे माझ्याशी जोडले गेले, अविनाश दिवेकर सर रत्नागिरीहून, आणि त्यांनी सांगितलं की खरंच माणूस प्राणी हा सर्वात मोठा प्रदूषण करणारा आणि निसर्गाचा ऱ्हास करणारा घटक आहे. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला हे दिसतं की कुठेतरी संतांचं वचन आपण कुठेतरी विसरलोय का. संत तुकारामांनी अनेक वर्षांपूर्वीच हे सांगितलं होतं ना की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पुन्हा एकदा गाण्याच्या रूपानं कहूया ना, आज त्याचं स्मरण करूया.

तर पशुपक्ष्यांचा आधार वटवृक्ष असतो हे तर मी अर्थातच तुम्हाला सांगितलंच. आता इथून पुढे मी जाणार आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा फार आहे आणि तो आहे ऑक्सिजन पार्कचा मुद्दा. खरं अलीकडे अनेक लोक ऑक्सिजन पार्क उभं करून त्यात तुळशीसारखी छोटी हब्स लावतात. त्यात शेकडो हब्सपेक्षा एकच वटवृक्ष किंवा कुठलाही सदाहरित वृक्ष लावणं हे अधिक योग्य आहे असं वैज्ञानिक आणि पर्यावरणप्रेमी सांगतात. वटवृक्ष अहोरात्र प्राणवायू सोडतो ही माहिती तर आपल्या सगळ्यांना असली तरीसुद्धा प्रकाश संश्लेषण ज्यात प्राणवायू बाहेर टाकला जातो ही प्रक्रिया करण्यासाठी कुठल्याही झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे रात्री हे कार्य पूर्ण थांबतं. मात्र अशा पार्क्समध्ये वटवृक्ष इतर झाडांपेक्षा किंचित सरस ठरतो कारण त्याच्या याग गुणधर्मामुळे. वडामध्ये इतर वनस्पतींच्या मानानं अधिक बायोमास असल्यामुळे तो इतरांपेक्षा कर्बोदक प्राणवायू निर्मितीत सुद्धा खूप जास्त महत्वाचा वाटा उचलतो. आपल्या संस्कृतीतील शिकवणुकीनुसार आपण अशाच आधारवडाची पूजा करणं त्याचं संवर्धन करणं हे ओघानं येतं. वटपौर्णिमा वर्षानुवर्ष जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं साजरी करायची आहे तिचं पूजन करायचं आहे तर निश्चितच काळाच्या ओघात वटवृक्षसुद्धा जपायला हवेत यात तिळमात्र शंका नाही.

तर खरंच आहे, आनंदी आनंद तेव्हाच होईल जेव्हा आजूबाजूला झाडं असतील आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण राहू, नाही का? बरं, आजच्या पौर्णिमेचा अजून एक विशेष आहे बरं का मंडळी, आणि ते आता तुम्हाला सांगते. जून महिन्यात

येणाऱ्या पौर्णिमेला स्ट्रॉबेरी मून असं पारंपरिक नाव आहे. हे नाव कुठल्याही वैज्ञानिक कारणावरून आलेलं नाही, तर प्राचीन उत्तर अमेरिकन जमातींच्या परंपरातून आलं आहे. जून महिन्यात रानटी स्ट्रॉबेरी ही सुद्धा पिकू लागते. परिणामी या काळात दिसणाऱ्या पौर्णिमेला स्ट्रॉबेरी मून असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. कालांतराने हे नाव जगभर लोकप्रिय झालं आणि आता जून महिन्यातील ही पौर्णिमा याच नावानं सुद्धा ओळखायला सुरुवात झाली. हे याचं आणि एक विशेष महत्व. 29 जून रोजीची आजची ही पौर्णिमा अनेक लोकांसाठी खास असेल बरं का. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या काळात चंद्र क्षितिजाच्या खूप जवळ दिसेल, त्यामुळे सामान्य दिवसांपेक्षा हा मोठा आणि अधिक तेजस्वी असा दिवस. या दरम्यान चंद्राचा खरा आकार मोठा नसतो, ही एक घटना जिला चंद्रभ्रम म्हणतात. तर अशा पद्धतीने या पौर्णिमेचं सुद्धा महत्व आहे आणि त्याचबरोबर वडाच्या झाडाचं निश्चितच आहे. तर आपण वडाच्या झाडाचं सजीवांसाठीच असणारं महत्व बघितलंच, आता मी वळतीये ती औषधी गुणधर्मांकडे बरं का. तर याचे महत्वाचे गुणधर्म आहेत, याच्या साल, याची पानं, चीक सगळ्याच अंगांचा खरं सांगायचं तर खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो. याचं सांगायचं तर उंबर, नांदरुख, पिंपळ हे वडाचे सख्खे भाऊ, यांचीही अनेक वैशिष्ट्ये आहेत. याच्यातून खूप महत्वाचं म्हणजे परागीभवन मोठ्या प्रमाणावर घडतं. शिवाय अनेक प्रकारचे पशुपक्षी औषधासाठी सुद्धा याच झाडाचा उपयोग करतात. वटपौर्णिमेच्या निमित्तानं आपण फांद्या तोडून याची पूजा करणं हे निश्चितच आता चुकीचं आहे. अनेक स्त्रिया फांद्या तोडून आणून घरी वड पुजतात, पण सध्याच्या काळात निश्चितच वटवृक्षाची लागवड करणं, त्याचं संवर्धन करणं हे जास्त गरजेचं आहे, नाही का. कारण वटवृक्ष राहिले तरच आपला वटपौर्णिमेचा हा जो उत्सव आहे हा निश्चितच मोठ्या प्रमाणावर साजरा करायला आपल्याला मदत होणार आहे. तर असा हा पौर्णिमेतला वटवृक्ष निसर्गाच्या दृष्टीनं, मानवाच्या दृष्टीनं, सजीवांच्या दृष्टीनं सगळ्यांसाठीच महत्वाचा ठरतो. ह्याच्यावर जितकं बोलू तितकं कमी आहे, तेव्हा आता निसर्गात काय काय छान भरून राहिलं आहे त्याचं एक गाणं ऐकणार आहोत. ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि त्यानंतर ठीक 3:10 पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत, अर्थातच सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात. त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

0: राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी

0: चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हाय, हॅलो, नमस्कार आणि शुभ दुपार. श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲपची आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. तर मंडळी, सप्तरंगी साथ ही आपल्या लाडक्या कार्यक्रमात मी RJ चैताली तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. तसंच आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45151432 45151433. तर आपण निश्चित संपर्क करू शकता. सप्तरंगी साथ या कार्यक्रमात पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत करते आणि सर्वप्रथम संत कबीर जयंतीच्या आपणा सर्वांना खूप मनापासून मी शुभेच्छा देते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी संत कबीर जयंती आपण साजरी करतो. आज संत कबीर जयंती. संत कबीरदास यांचा जन्म 1938 झाला असं मानलं जातं. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा धार्मिक विधी आणि ढोंगीपणा सर्वत्र होता. याच ढोंगीपणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि लोकांमध्ये भक्तिभावाची पेरणी केली. समाज प्रबोधनाचं काम केलं. अर्थात हे काम करणं निश्चित सोपं नव्हतं आणि म्हणून त्यांनी साहित्यातील दोहा हा जो प्रकार आहे याचा अवलंब केला. दोहांच्या माध्यमातून त्यांनी जनजीवनाचे व्यवस्थापनाचे अनेक नीतिनियम सांगितले. हेच दोहे आणि त्याचा मराठी अर्थ सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी आपल्याला सांगणार आहे. ऐकूया त्याआधी एक छानसं गीत.

तर मंडळी, अशा पद्धतीने हे कबीरांचे दोहे. खरं सांगायचं तर खूप छान छान त्यांचे दोहे आहेत आणि अशाच पद्धतीचं वातावरण हे त्यांनी निर्माण केलं. आता तुम्हाला सांगते एक दोहा. तिनका कबूह ना निंदिये जो पावन तर होय, कबूह उडी आखीन पडे तो पीर घनेरी होय. हा त्यांचा हिंदीतला दोहा. तर याचा अर्थ कबीर या दोहांमध्ये असं म्हणतात की कुणाला लहान किंवा दुर्बल समजून त्यांच्यावर कधीच टीका करू नये. जेव्हा वेळ बदलते ना तेव्हा ते आपल्यासाठी हानिकारक होतं. जसं एखाद्याच्या पायाखाली आलेला एक छोटा खडा डोळ्यात गेला ना तर ते किती त्रासदायक ठरतं नाही. जर हे आपल्याला आधुनिक युगात समजलं असेल तर आपल्या कनिष्ठ किंवा काम करणाऱ्या व्यक्तीला कधीच कमी लेखू नका. जर तुम्ही त्यांच्याशी चांगली वागणूक दिली आणि तुम्ही जर त्यांना निश्चित प्रोत्साहन दिलं तर तेही तुम्हाला पाठिंबा देतील. हा फार महत्त्वाचा अर्थ या कबीरांच्या दोह्यातून आपल्याला दिसून येतो. असे कितीतरी त्यांचे दोहे आहेत आणि निश्चितच ते दोहे आपल्याला आवडतील असेत. ऐकूया या गाण्यानंतर.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
2: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ओटीपी आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: तर मंडळी, कबीराचा दोहे आपण ऐकतोच आहोत आणि त्याआधीचा एक दोहा, अर्थात मी जो तुम्हाला सांगितला, या दोह्याचा खरा अर्थ आपल्याला संस्कृतच्याही एका सुभाषितात दिसतो बरं का, की कधीच कोणाला कमी लेखू नये. अल्पानामपि वस्तूनाम सहतीही कार्य साधिका तृणे गुणत्व मापन्नेर बध्यंते मत्तदंतीन, असं संस्कृत सुभाषित आहे. या सुभाषिताचाही अर्थ असाच होतो की अगदी कुठलीही वस्तू असू दे, वस्तू, व्यक्ती, कोणालाही कधीही कमी समजू नका. असाच त्यांचा आणखीन एक सुंदर दोहा, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, मालिसीचे सुघडा ऋतु आये फल होय, हा अतिशय प्रसिद्ध असलेला कबीरांचा दोहा आहे बरं का. आणि याचा अर्थ कबीर म्हणतात की प्रत्येक कार्याच्या परिणामासाठी धैर्य असणं हे आवश्यक आहे. कर्म करून घाई करणं योग्य नाही. ज्याप्रमाणे एक माळी एका झाडाला एकदा 100 वादली पाणी देतो, तसा हंगाम येतात झाडाला फळ मिळेल. जर आजच्याच संदर्भात पाहिलं तर आपल्याला कुठलंही मोठं ध्येय गाठायचं असेल तर सर्वात आधी अधीरपणा सोडणं हे महत्त्वाचं आहे. आपण आज सर्व काही मिळवण्यासारखा प्रयत्न करत असतो, पण जर मन स्थिर ठेवलं, सातत्यानं प्रयत्न केले, तर निश्चितच संत कबीर म्हणतात तसं आपण यशस्वी होऊ, हे मात्र नक्की. आणि म्हणूनच इतर उर्वरित दिवस यश मिळवल्यानंतर बसून राहण्यापेक्षा हळूहळू सातत्यानं प्रयत्नशील राहणं हे निश्चित सोपं नाही का? आपल्या मराठीतही म्हणतातच की थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू करूया पण आपण परिणामांची वाट बघूया. कधी कधी असं होतं की आपल्याला यश एका फटक्यात मिळत नाही, प्रयत्न करायला लागतात, हेच तर संत कबीरही सांगून गेलेत. आपल्याकडे असंही म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, नाही का? तर हेच खूप महत्त्वाचं असतं या ठिकाणी. आणि म्हणूनच हा दोहा त्यांनी दिला, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, मालिसीचे सोघडा ऋतु आय फल होय. याचा अर्थ तर मी तुम्हाला सांगितलाच, असे एक नाही अनेक दोहे सांगितले. आता दोहा म्हणजे काय? तर दोहा म्हणजे दोन ओळींची केलेली रचना. आता संत कबीरांनी हाच वाङ्मय प्रकार किंवा साहित्य प्रकार का निवडला, ह्याच्याही मागे कारण आहे बरं का. कारण दोहा हा अतिशय लहान असतो, अल्पाक्षरत्व हे दोह्याचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य. या दोह्यांच्या माध्यमातून लोकांना अतिशय सोप्या प्रकारे समाज प्रबोधन करणं हे त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आणि म्हणून कुठेही जास्त शब्दांचा वापर न करता अतिशय सोप्या हिंदी भाषेमध्ये हे दोहे संत कबीर रचत गेले आणि समाज प्रबोधन करत गेले. इतक्या वर्षांनंतर आजही संत कबीरांचे दोहे आणि त्याचे अर्थ अतिशय आपल्याला फायदेशीर असल्याचं लक्षात येतं. चला तर एक एक दोहे आपण उलगडणारच आहोत. ऐकूया त्याआधी छोटासा एक दोहा.

तर अशा पद्धतीने संत कबीरांचे दोहे खरंच विशेष आहेत. किती त्यांच्या दोह्यांबद्दल बोलावं तितकं कमी. संत कबीरांनी गुरूंबद्दल सुद्धा लिहिलं आणि गुरूंचं महत्त्व सुद्धा निश्चित पद्धतीने अनेक लोकांपर्यंत पोचवलं बरं का. गुरु गोविंद दौखडे काके लागू पाव बलिहारी गुरु अपनो गोविंद दिन जिरो बताय. याचा अर्थ काय माहितीये का, की गुरु आणि गोविंद दोन्हीही उभे असताना आपल्याला प्रश्न पडतो की मी आधी नमस्कार कोणाला करू, माझ्या गुरुला करू का मी परमेश्वराला नमस्कार करू. त्यावेळेला परमेश्वरच म्हणतो की अरे आधी तुझ्या गुरुला वंदन कर, कारण हा गुरुच तुला परमेश्वरापर्यंत नेऊन पोचवणारे नाही का. म्हणूनच तर म्हणतात की जो लघु नाही तो गुरु, जो आपल्याला फार मोठ्या पल्ल्यापर्यंत नेऊन पोचवतो तो खरा गुरु. म्हणूनच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा हा श्लोक आपणही म्हणतोच. संत कबीरांनी हा इतक्या छान पद्धतीनं दोहा सांगितलाय आणि याच्यात गुरुचं महत्त्व खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलंय, तेव्हा आपणही गुरुना या गाण्यातून नमन करूया.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: तर मंडळी, कबीरांचे दोहे आणि त्याचे अर्थ आपण उलगडतोय. खरं तर इतके दोहे आहेत ना की किती सांगू आणि किती नाही असं व्हावं. पण त्यातले काही महत्त्वाचे दोहे आपण आज बघणार आहोत. अनेक श्रोते मला फोनद्वारे जोडले गेले आणि त्यांनीही त्यांच्या काही आठवणी संत कबीरांच्या बाबतच्या अभंगांविषयी सांगितल्या की संत कबीरांचा एक अभंग आहे, तो भजनामध्ये त्याचा वापर केला जातो. विशेषतः त्यांचा एक दोहा आहे जो ऐकायला नक्की आपल्या श्रोत्यांना आवडणार आहे. पण असे काही विशेष दोहे आज त्यांचे अर्थ मी अर्थातच तुम्हाला सांगणार आहे आणि मी आता पुढच्या दोह्याकडे येते. पढे गुने सीखे सुने मिटी न ससे सूल, पढे गुने सीखे सुने मिटी न ससे सूल, कहे कबीर कासो कहू यही दुःख का मूल. आता याचा अर्थ काय बरं, अर्थातच सांगते. संत कबीर म्हणतात, बरीच पुस्तकं वाचली, ऐकली आणि शिकली गेली, परंतु तरीही मनात दडलेल्या शंका काही संपत नाहीत. नाही का, आपल्याही मनात शंका येतातच की. जर शंकेचं निरसन होत नसेल तर अशा प्रकारे वाचन लेखनाचा काय उपयोग आहे. अगदी आजच्याच संदर्भात बघितलं तर आपण ज्ञानासाठी किती पुस्तकं वाचली तरी आपल्या मनातील शंका दूर करू शकत नाही, तर त्याचा उपयोगच नाही. वाचनाच्या प्रयत्नात आपण सर्व काही वाचलं पाहिजे, परंतु त्याचा उपयोग काय आहे याचाही अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच जर हे वाचन लेखन चांगल्या पद्धतीने केलेलं असेल तर भविष्यात त्याचा फायदा होईल. आपण मराठीतही म्हणतो नाही का, वाचाल तर वाचाल. हाच दोहा वेगळ्या पद्धतीनं समाज प्रबोधनासाठी संत कबीरांनी वापरला. असेच काही निवडक दोहे आणि त्याचा अर्थ आपण बघूया या गाण्यानंतर.

तर संत कबीरांचे दोहे आपल्या एका श्रोत्याने एक फरमाईश केली की एक दोहा ऐकवा. त्यांच्या आवडीचा हा दोहा, राम रहीम एक है नाम धरा या दोए, राम रहीम एक है नाम धरा या दोए, कहे कबीर दो सुनी भरम पडो मती कोय. म्हणजे काय, संत कबीरदासजी कहते है की राम आणि रहीम ही ईश्वराची दोन भिन्न नावं जरी असली ना, तरी ती ऐकून कुठल्याही प्रकारचा भ्रम मनात बाळगू नका. देवांची नावं जरी वेगवेगळी असली तरी ईश्वर ही एक शक्ती आहे. आणि या एक शक्तीला याच अनुषंगानं बघा. बघा ना, सगळेच जण आपल्याला याच पद्धतीचं मार्गदर्शन करत आलेत. संत कबीराने असं तू सुद्धा सांगितलंय बरं का, कबीर हमारा कोई नहीं हम काहू के काही, पारे पहुचे नाम जो मलिके बिछोरी जाह. म्हणजे काय, संत कबीर यांनी या जगाला नाव म्हणून संबोधलंय. या जगाच्या या नावेमध्ये आपलं असं काहीच नाही, कोणच नाही. ही नाव किनाऱ्यावर पोहोचताच आपण सगळेजण वेगळे वेगळे होतो. जर आजच्या काळात डोकावून पाहिलं ना, तर आपल्याकडे या आयुष्यातील होडीत कोणी नाही, आपणही कोणाचं नाही. या जगात कोणीही कायमचं राहूच शकत नाही, नाही का. प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या एखाद्या गोष्टीवर येऊन थांबतो आणि मग त्याचं दुःख करतो. पण संत कबीरांनी हेच सांगायचा प्रयत्न केला की आपण सगळे या नावेतले सहप्रवासी आहोत, एक निमित्त मात्र आहोत. बघा ना, पहिल्या दोह्यातला सांगितलेला अर्थसुद्धा किती महत्त्वाचा आहे, नाही की. ईश्वराची नावं भिन्न आहेत पण ईश्वराचं हे नाव अमृताहून सुद्धा गोड आहे, नाही का.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: तर मंडळी, संत कबीरांचे दोहे आपण एक एक करून ऐकतोय. आज कबीर जयंतीनिमित्त दोह्यांचा मराठीत अर्थ आपण समजून घेतोय आणि आता मी जाणार आहे त्यांच्या अशाच एका सुंदर पुढच्या दोह्याकडे. दोस पराय देखे करी चल हसंत हसंत, दोस पराय देखी करी चल हसंत हसंत, अपने याद न आवई जनका आदिन अंत. याचा अर्थ काय माहिती आहे? प्रत्येक जण इतरांच्या उणीवा बघूनना बरेचदा हसतो. कळत नकळत का होईना आपल्याला इतरांच्या उणीवा बघून हसू येतं. हे जे करतायत ते विसरतात की त्यांच्यातही अनेक कमतरता असतात, नाही का? जर आजच्या काळात बघितलं ना तर एखाद्यानं कामाच्या ठिकाणी इतरांच्या कमतरतेबद्दल कधीही हसू नये, कारण आपणही संपूर्ण ज्ञानी नाही आणि म्हणूनच आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना काही जमत नसल्यास ते त्यांना सांगावं, त्यांना हसू नये. असं केल्यानं आपल्याला काही अडलं तर आपले सहकारीसुद्धा आपल्याला मदत करतात आणि त्यामुळे भविष्यात एकमेकांना निश्चित फायदा होतो. प्रत्येकाचं ज्ञान हे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकतं आणि म्हणूनच इतरांच्या उणीवा मोजण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि चांगल्या प्रकारे काम करा, असं संत कबीर सांगून गेलेत. जेव्हा मी संत कबीरांचा अभ्यास केला, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोहे वाचले, त्याचा अर्थ वाचला, तेव्हा ना कुठेतरी एक समान धागा आपल्या संतांनी सांगितलेल्या सुद्धा बऱ्याचशा सुवचनात दिसतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे एक वचन. बघा ना, संत कबीरांचा हा दोहा आणि आपलं हे सुवचन हे बऱ्यापैकी साधर्म्य सांगणार आहे, नाही का? आणि म्हणूनच जर आपण गुण्यागोविंदानं राहिलो, एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं वागलो, तर निश्चितच जगाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे व्हायला, शांतता नांदायला निश्चितच मदत होईल. संत कबीरांनी असे असंख्य दोहे सांगितले. हा सुद्धा किती सुंदर धागा आपला समान धागा जोडणारा होता, नाही?

तर मंडळी, किती दोहे सांगावेत. अजून एक असाच दोहा आपल्यापुढे आत्ता मांडावासा वाटतोय, कारण तो दोहा इतका सुंदर आहे. संत कबीर म्हणतात, ऐसी बानी बोलिये मन का आप खोये, औरन को शीतल करे आपहू शीतल होय. म्हणजे काय, आपल्या तोंडातून ज्या गोष्टी निघतात त्यास अधिक महत्त्व प्राप्त होतं, त्यामुळे असे शब्द उच्चारले पाहिजेत ते ऐकून इतरांनाही आनंद होईल आणि अर्थातच स्वतःलाही आनंद वाटेल. आपण अशा प्रकारे बोललं पाहिजे की इतरांना वाईट वाटणार नाही आणि आपल्या स्वतःच्या मनाला दुःखही होणार नाही. जर आजच्या युगात पाहिलं ना तर गोड बोलणं हे आजच्या युगातील औषधासारखं आहे, कारण शब्दांच्या तलवारीमुळे होणारी जखम ही फार लवकर भरून निघत नाही. बरं का, आपण प्रत्येकाशी चांगलं बोललं तर नक्कीच त्या गोड बोलण्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे इतरांचं मन आपल्याला जपता येतं. हेच शब्दांचं महत्त्व संत तुकारामांनी सुद्धा सांगितलं होतं. संत नामदेव, संत चोखामेळा हे सुद्धा नेहमी शब्दांच्या बाबतीत म्हणायचे. शब्द हे धन आहेत आणि ते जपून वापरलं पाहिजे असा आपल्याकडेही संतांचा विचार असल्याचं नक्कीच पाहायला मिळतं. सप्तरंगी साथ या कार्यक्रमात संत कबीर जयंतीनिमित्त आपण कबीरांच्या दोहांचा आस्वाद घेतला. इतके छान छान दोहे आहेत आणि आपण यानंतर अजून एक सुंदर गीत ऐकणार आहोत. त्यानंतर ठीक 4 वाजता आपण बातमीपत्र ऐकणार आहोत आणि नंतर सांजेच्या पारी या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी तुमच्याबरोबर असणारच आहे. ऐकूया तोवर एक छानसं गाणं.

आता वेळ झाली आहे आत्ताच्या बातम्यांची. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. विधानसभेत या संदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत आजच सविस्तर निवेदन करू असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. विधान परिषदेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करावं असं याचिकाकर्त्याला सांगून सुट्टीनंतर सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. तर या होत्या आजच्या आपल्या ठळक बातम्या. यानंतर पुन्हा एकदा आपण सांजेच्या वारी या कार्यक्रमात अर्थातच भेटणार आहोत.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात. मी आरजे चैताली. आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 66 1071 आणि आपले संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32 45 15 41 33. तर मंडळी सांजेच्या वारी या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे भ्रमंतीची, फिरण्याची. फिरायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं नाही का? अगदी आत्ता आत्ता आपण सगळेजण उन्हाळ्यातच आहोत. आत्ता कुठे थोडा पाऊस पडायला लागला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला आज थेट घेऊन जाणार आहे थंडगार मनालीच्या शांत प्रसन्न अशा एका गुहा मंदिरात. बरोबर ओळखलत, हिडिंबा देवी मंदिर. हे मंदिर स्थानिक पातळीवर ढुंगरी मंदिर किंवा घुंगरी मंदिर या नावानं ओळखलं जातं. ते उत्तर भारतातल्या हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली या थंड हवेच्या ठिकाणी वसलेलं आहे. तर हे मंदिर कसं आहे, त्याचं स्थापत्य काय, त्याचं वैशिष्ट्य काय, ही देवी कशा पद्धतीनं तयार हे मंदिर झालं, त्याचं विशेष आणि अर्थातच त्याच्या आजूबाजूलाही काय फिरता येणार आहे, हे सगळं आजच्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.

अर्थातच आपण सगळेच जण या देवीला नमन करूया आणि मग अर्थात पुढे जाऊया. तर मंडळी, मी तुम्हाला सांगत होते की आज मी तुम्हाला सांगणार आहे ते एका प्राचीन गुहा मंदिराबद्दल. आणि ते मंदिर आहे दुसरं तिसरं नसून मनालीमधलं हिडिंबा देवी मंदिर. आता हे मंदिर कशा पद्धतीनं बांधलं गेलं हे तर महत्त्वाचं आहेच, पण मी तुम्हाला सांगते की हे एक प्राचीन गुहा मंदिर असून भारतीय महाकाव्य महाभारतातील पात्र भीमाची पत्नी हिडिंबा देवीला समर्पित असणारं असं मंदिर आहे. हे मंदिर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या घुंगरी वनविहार नावाच्या देवदार वृक्षांच्या जंगलानं वेढलेलं आहे. या मंदिराचे नुसते फोटो जरी आंतरजालावर पाहिलेत ना, म्हणजे इंटरनेटवर पाहिलेत ना, तरी तुम्हाला नक्कीच या मंदिराला भेट द्यावीशी वाटेल. हिडिंबा देवी मंदिराची निर्मिती 1553 साली महाराजा बहादूर सिंग यांनी केली. हे मंदिर एका गुहेभोवती बांधलं आहे जिथे देवी हिडिंबा ध्यान करत असे असं मानलं जात असे. आणि तिचा म्हणजेच असंही मानलं जातं की हिडिंबी तिथे तिचा भाऊ हिडिंब सोबत राहत होती आणि त्याच्या आई वडिलांविषयी फारशी काही माहिती उपलब्ध नाही.

एक राक्षस चमार कुटुंबात जन्मलेल्या हिडिंबाने तिचा भाऊ हिडिंब जो अत्यंत शूर आणि निर्भय मानला जात होता त्याला पराभूत करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची प्रतिज्ञा केली. भारतीय महाकाव्य महाभारतात असं वर्णन केलेलं आहे की पांडवांच्या वनवासादरम्यान जेव्हा ते मनालीमध्ये आले होते तेव्हा पाच पांडवांपैकी एक असलेल्या भीमाने हिडिंबेचा पराभव केला आणि त्यानंतर हिडिंबेने भीमाशी विवाह केला. त्यांच्या या प्रसंगावरून नंतर आपल्याकडे असंही सांगितलं जातं की त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला जो पुढे कौरवांविरुद्ध युद्धात एक महान योद्धा ठरला. जेव्हा भीम आणि त्याचे भाऊ वनवासातून परत आले तेव्हा हिडिंबी त्यांच्यासोबत गेली नाही तर ती मागं राहिली. अखेरीस देवीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी तिनं तपश्चर्या केली. ध्यान, प्रार्थना आणि तपश्चर्या याने युक्त हे असं हिडिंबाचं देऊळ किंवा हिडिंबा माता मंदिर. ह्याविषयी अजून तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं.

तर मंडळी, आपण सांजेच्या भारी कार्यक्रमामध्ये थेट पोहोचलो आहे मनालीत जाऊन, आणि आता आपण पोहोचलो आहे हिडिंबा देवी मंदिरात. तर मनालीमध्ये हिडिंबा देवीच्या पूजेला महत्त्वपूर्ण असं सांस्कृतिक महत्त्व आहे, बरं का, जिथे तिला एक देवता म्हणून पूजलं जातं. पारंपरिकरित्या नवरात्रीमध्ये देवी दुर्गेची पूजा केली जात असली तरी मनालीमध्ये आध्यात्मिक केंद्रबिंदू असलेली देवी अर्थात हिडिंबा हिच्या श्रद्धेपोटी अनेक जण तिला पूजतात. विशेषतः नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठी वर्दळ असते, जिथे भक्तांच्या उत्कट भक्तीची साक्ष आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच स्थानिक लोक मोठ्या उत्साहानं हिडिंबा देवी जत्रासुद्धा साजरी करतात, जी इथली एक महत्वाची परंपरा आहे. हिडिंबा देवी मंदिराला कलात्मक कोरीवकाम असलेले लाकडी दरवाजे आणि गर्भगृहावर 24 मीटर उंच लाकडी शिखर आहे. या गोपुरात लाकडी कौलांनी आच्छादलेली 3 चौकोनी छप्र आणि सर्वात वर पितळेचे 4थे शंकूच्या आकाराचे छप्पर आहे. मुख्य दरवाजावर कोरीव कामात पृथ्वी देवी दुर्गा हे मुख्य चित्र आहे. तसंच प्राणी, पानाफुलांची नक्षी, नर्तकी, भगवान कृष्णाच्या जीवनातले प्रसंग आणि नवग्रह यांचंही मिश्रण आहे. मंदिराचा पाया पांढरा रंग दिलेल्या आणि मातीनं माखलेल्या दगडांनी असा बनवलेला आहे, तयार केलेला आहे. मी स्वतः हे मंदिर बघून आल्यामुळे ज्या पद्धतीचं वर्णन करते अगदी तसंच्या तसं हे मंदिर आहे हे मात्र निश्चित. याची आणखीन काय काय वैशिष्ट्य आहे अर्थात आपल्याला ऐकायचे आहेत, पण त्यासोबत गाणीसुद्धा ऐकायची आहेत. तेव्हा ऐकूया एक छानसं गीत.

0: रोज नवा दिवस रोज नवा ध्यास आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, आपण ऐकतोय हिडिंबा देवीचं हे मंदिर। हिडिंबा देवी मंदिराला मी म्हटलं तसं कोरीव काम तर सुंदर आहेच, पण या मंदिराच्या आतमध्ये एक प्रचंड मोठा खडक आहे, त्यावर देवी हिडिंबेची 7.5 cm म्हणजे जवळजवळ 3 इंचाची पितळी मूर्ती आहे। खडकाच्या समोर एक दोरी खाली लटकवलेली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही खाली लटकवलेली दोरी नेमकी कशासाठी, तर सांगते, याची सुद्धा एक आख्यायिका आहे असं म्हटलं जातं। पूर्वीच्या काळी धार्मिक कट्टरपंथी असणारे त्या दोरीनं पापी लोकांचे हात बांधून त्यांना खडकावर आपटत असत, आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की पापक्षालन सुद्धा याच मंदिरात होत असे। मंदिरापासून सुमारे 70 मीटर अंतरावर भीमाशी विवाह झाल्यानंतर जन्मलेल्या देवी हिडिंबेचा पुत्र म्हणजेच घटोत्कच, ज्याचं मी मगाशी तुम्हाला वर्णन सांगितलं, त्याचंही एक देवस्थान आहे बरं का। या मंदिराचं सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य किंवा भाविक ज्याला सर्वात आश्वासक वैशिष्ट्य म्हणू शकतील ते म्हणजे मंदिराच्या आत एका दगडी शिळेवर कोरलेल्या देवीच्या पावलांच्या ठशांची सुद्धा पूजा केली जाते। भाविक मोठ्या श्रद्धेनं या देवीच्या पावलांना मानतात आणि तिचं दर्शनसुद्धा घेतात। बरं, हे मंदिर का बरं बघावं, मंदिराची गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलीच, पण काय सांगू, मनालीचा परिसर हा इतका सुंदर आहे आणि निसर्गरम्य आहे की आजूबाजूला दृष्टिक्षेप ताकताच आपल्याला दिसतात ती हिमशिखरं। सुंदर सुंदर कडे आणि त्यावर छान पसरलेला तो बर्फ पाहावतच राहावं असं वाटतं। साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये जर गेलात तर ही हिमशिखरं अगदी स्पष्ट दिसतात आणि असं वाटतं की जणू काही ही हिमशिखरं आपल्याला सादच घालतात।

तर खरंच मंडळी, खरंच असं वाटतं की हिमशिखर साद घालतायत आणि याच सगळ्या वातावरणात आपण हिडिंबा देवी मंदिरात प्रवेश करतो आणि तिचं दर्शन घेतो. हिडिंबा देवी मंदिर हे पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविक आणि पर्यटकांसाठी सुद्धा अर्थातच खुलं असतं. वेळ सकाळी 8 ते 6 पर्यंत आहे. भाविक अनेकदा हिडिंबा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सकाळच्या वेळेला लवकर जमतात आणि सायंकाळची वेळ ही चिंतन प्रार्थनेसाठी शांत वातावरण नेहमीच प्रदान करते. विशेष प्रसंगी आणि सणांच्या वेळी मंदिराच्या वेळेत थोडासा बदल होऊ शकतो, पण मनालीमध्ये फिरताना किंवा हिडिंबा देवी मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कुठला असं जर मला विचारलं तर तो आहे मार्च ते जून. हां, म्हणजे आपल्या मुंबईत राहणाऱ्या माणसासाठी हा काळ अगदी परफेक्ट आहे, कारण तेव्हा मनालीमधलं जे हवामान आहे हे आल्हाददायक असतं, थंड असतं आणि इतर प्रेक्षणीय किंवा पर्यटन स्थळं मनालीच्या आजूबाजूचे बघण्यासाठी सुद्धा सरस आणि उत्तम आहे. किंवा अगदीच मार्च ते जून या महिन्यात नाही जायला जमलं तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात सुद्धा छान निरभ्र आकाश, आल्हाददायक असं हवामान, शरद ऋतूतली छानशी हवा आणि गर्दी तुलनेने कमी असते, दर्शन अगदी मनसोक्त घेता येतं. बर्फाच्छादित दृश्यांसाठी जायचंच असेल, थंडी सहन होणारी असेल तर डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान मनालीतल्या हिडिंबा मंदिराला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. याविषयी आपण जाणून घेतोय, छान छान गाणी ऐकतोय, असंच अजून एक देवीचं गाणं ऐकूया.

तर मंडळी, मला अनेक श्रोते जोडले गेलेत व्हॉट्सअपद्वारे आणि फोनद्वारे सुद्धा, आणि हिडिंबा देवीचं छान आपण दर्शन घेतोय आणि दर्शन आपलं अर्थात आपल्याला चालूही ठेवायचंच आहे. तर आपण मंदिरात जाण्याचा काळ तर निश्चित बघितला होता. मी ऑगस्ट महिन्यात साधारण दर्शन घेतलं होतं, तेव्हाही खूप छान आल्हाददायक असंच हवामान होतं. हिडिंबा देवी मंदिराला भेट देण्यासाठी विशेष प्रसंग जर हवा असेल ना, तर दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या घुंगरी मेळाव्याला तुम्ही इथं जाऊ शकता. तिथे हिडिंबा जत्रा त्यावेळेला भरते. हा 3 दिवसीय उत्सव असतो आणि देवीच्या जन्मदिनानिमित्त हा साजरा केला जातो, ज्यामध्ये चैतन्यमय स्थानिक संस्कृती असतील किंवा कुल्लू घाटी असेल, तिकडचं लोकनृत्य असेल, पारंपरिक संगीत असेल, ह्या अगदी साऱ्यांचा याच्यात खूप छान समावेश होतो. देवदार वृक्षांनी आणि जंगलानं वेढलेली ही जी मनालीची भूमी आहे, ही खरंच यात्रेकरूंसाठी, पर्यटकांसाठी एक खूप महत्त्वाचं आकर्षण ठरणारी आहे. 16व्या शतकातली ही लाकडी वास्तू आजही आपल्याला आकर्षित करते ह्यात मात्र तिळं मात्र नक्कीच शंका नाही. आता मनालीला जायचं कसं, इतर कुठल्या गोष्टी हिडिंबेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळणार आहेत देवीच्या दर्शनाबरोबर, हे सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. पण एकीकडे गाणी सुद्धा ऐकायची आहेत.

मंडळी आरती एवढ्यासाठी लावली, कारण बघा ना, आपण देवीची आरती किंवा अगदी आपल्या देवाची आरती, गणपती बाप्पाची आरती, ह्या ना ऐकून ऐकून आपल्या पाठ होतात, नाही का? आपल्याला वेगळ्या पाठांतराची कधी गरजच पडत नाही आणि ती पडूही नाही आहे, कारण आपण वर्षानुवर्ष या आरत्या गात आलो आहे. तर देवीचा उत्सव जो मनालीमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीनं होतो, देवी हिडिंबेचा उत्सव. तरी मी आले होते की आता तिथे गेल्यानंतर मनालीला मुळात जायचं कसं? आपल्याकडे एक मोठा प्रश्न असतो की खर्चाचा. आर्थिक नियोजन कुठेही पर्यटनामध्ये महत्त्वाचं ठरतंच, त्यात कुठलाही वाद नाही. पण मनालीला पोहोचण्याचे आपल्याकडे 2 ते 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे की आपण दिल्लीपर्यंत रेल्वेनं जाऊ शकतो आणि दिल्ली मनाली ही बस सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे. दिल्ली मनाली हे अंतर बरंच असतं, पण ते बऱ्यापैकी बस ही रात्रीमध्ये हे अंतर कव्हर करते, त्यामुळे तितकासा त्रास होत नाही. दुसरा पर्याय आहे की चंदीगडपर्यंत जाऊन ट्रेननी चंदीगड ते मनाली असं सुद्धा अंतर आपल्याला जाता येतं, तर हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही रेल्वे प्रवास टाळणार असाल तर विमान प्रवाससुद्धा करता येऊ शकतो. आपल्याला दिल्लीला उतरता येतं किंवा चंदीगड एअरपोर्टला उतरता येतं आणि मग तिथून तुम्हाला मनाली पुढे चारचाकीने प्रवास करून जाता येतं. फक्त एक मात्र नक्की सांगेन की मे महिन्यामध्ये इथे जर तुम्ही जाणार असाल तर हा प्रवास भयंकर वाहतूक कोंडीने भरलेला आहे. चंदीगड मनाली किंवा दिल्ली मनाली तिथे प्रचंड ट्रॅफिक जॅम असतो आणि त्याच्यामुळे पोहोचायला अपेक्षेपेक्षा निश्चित जास्त वेळ आपल्याला लागतो, त्यामुळे तो अवधी हातात पकडून त्यानुसार नियोजन केल्यास उत्तम, नाही तर थोडीशी दमछाक होऊ शकते आणि ती आमचीसुद्धा झाली म्हणून मी हे विशेष सांगितलं. तर मनालीचे रस्ते हे उत्तम आहेत आणि उत्तम म्हणजे मी या पद्धती या अनुषंगानं म्हणते आहे की आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य बघत बघत छान हा प्रवास करता येतो, कारण आजूबाजूला छान असे मोठे पर्वत आणि कुठे कुठे असे छानपैकी बर्फाच्छादित पर्वत हे बघायला मिळतात. देवदार वृक्षांनी वेढलेली ही मनाली आहे. मनालीचे रस्ते मार्गाने उत्तम प्रकारे जोडलं आहे ते दिल्ली चंदीगड शिमला कुलू आपल्याला मध्ये लागतं आणि या शहरांमधून जाताना HRTC द्वारे नियमित बस सेवा सुद्धा चालवली जाते हिमाचल परिवहन मंडळाची. हिमाचल प्रदेशच्या निसर्गरम्य प्रदेशातून हा एक जो प्रवास आहे हा नक्कीच खूप वेगळा आहे आणि छान प्रवास आहे. आणि मग हळूहळू पोचत मनालीला देवीच्या दर्शनाला आपल्याला जाता येतं. तर असे हे मार्ग आहेत. आता पुढे तिथे नक्की कुठे जाता येईल, तिथे जवळपास कुठली हॉटेल्स आहेत, तुम्हाला काय वेगळं खायला मिळेल, अजून हिडिंबा मंदिरात कशाचा तुम्ही गेल्यानंतर अनुभव घ्या किंवा घेता येतो, हे सुद्धा मी सांगणार आहे, पण अर्थातच या गाण्यानंतर.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: तर मंडळी, आपण मनालीपर्यंत आलो होतो की कसं जायचं हे तर मी तुम्हाला सांगितलंच। मनालीला मॉल रोड हे फिरण्यासाठीचं अतिशय सुंदर असा हा रोड आहे। मॉल रोड याला म्हणतात कारण तिथे बरीच अशी दुकानं आहेत आणि मॉल रोडपासून फक्त 1-3 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला लगेच हे हिडिंबा देवीचं मंदिर बघायला मिळेल। हां, हिडिंबा देवी मंदिरात मगाशी एक सांगायचं राहिलं म्हणून आत्ता सांगते की तिथे मंदिराच्या आजूबाजूला ना तुम्हाला छान ना असे गुबगुबीत ससे असतात तिकडचे, ते हातात घेऊन फोटो काढता येतात किंवा त्यांची वेशभूषा करून सुद्धा फोटो काढता येतो आणि तो आपल्याला लगेच मिळतो। बरं का की ती एक आठवण आहे, तर तिथे अशा पद्धतीनं गेल्यानंतर ह्याचाही अनुभव घेता येतो। तिथं पायी, टॅक्सी किंवा रिक्षा ही मनाली मॉल रोडपासून मिळू शकते। भुंतर विमानतळ आहे पण त्या विमानतळावरून म्हणजे त्या विमानतळाला फारशी मुंबईतून किंवा इथे विमानं नाही आहेत। भुंतर विमानतळाला तितकीशी जोडलेली विमानं नसल्यामुळे तो एक थोडासा पर्याय बाजूला जातो। तिथे खायचं काय तर तिथे सिद्धो नावाचा एक पदार्थ मिळतो। सिद्धो जो गोडही आहे तिखटही आहे तोही तुम्ही नक्कीच खाऊन बघू शकता। तर असं एक छान असं मिश्रण तिथे तुम्हाला मनालीत फिरता येईल। मनालीला फिरण्यासारखं खूप जागा आहे। अलीकडे जर तुम्ही बघितलं असेल तर बऱ्यापैकी ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतात ज्या आपल्याकडे रिस्कवाल्या आहेत पण त्याही तिथे छान सहजत्या केल्या जातात। पॅरासिलिंग होतं, पॅराग्लायडिंग होतं, तर असं सगळं जे साहसी स्पोर्ट्स आपण ज्याला म्हणतो तर तेही तुम्हाला तिथे अनुभवता येतात। आता तिथे गेल्यावर तुम्ही राहू कुठे शकता हे एक आपल्या मनात येईल, तर मी त्याही विषयी सांगणार आहे। पण तत्पूर्वी आधी एक गाणं ऐकूया आणि मग त्याविषयी ऐकूया।

तर मंडळी, मनालीचा प्रवास असाच गाणे ऐकत करा बरं का, म्हणजे आपलं रेनबो ऐका. याचं कारण, हा प्रवास खूप मोठा आहे, पण मी म्हटलं तसं हिमशिखर आपल्याला निश्चित साद घालतात आणि मग मात्र खूप मजा येते आणि ऐकत राहावंसं वाटतं, कारण अशा पद्धतीची गाणी ही कुठेतरी आपल्याला चैतन्य देतात आणि बाजूचं वातावरण सुद्धा तितकंच मनमोहक करतात. तर मनालीला अगदी थोडक्यात सांगते, ब्रॉडवेज इन मनाली हे एक हॉटेल आहे जे हिडिंबा मंदिरापासून जवळ आहे. शिंगार रिजन्सी हॉटेल आहे, द हिस्परिंग इन हॉटेल, तसंच एक हॉटेल जरा लांब आहे, 2 तासावर आहे हिडिंबा मंदिरापासून, ते आहे बुडबाईन हॉटेल. आम्ही तिथे स्टे केला होता, हॉटेल छान आहे, आजूबाजूचा परिसर उत्तम आहे. तर असं हे हिडिंबा मंदिर, आणि आज आपण थेट मनालीची सफर, हिडिंबा मंदिराची सफर घडवून आणली आहे. नक्कीच हा कार्यक्रम असा चालू ठेवा असं मलाही वाटतं आहे, पण कुठेतरी वेळेची मर्यादा आहे, तेव्हा आज इथे मी आपला निरोप घेणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी मला अनुमती द्यावी सांजेच्या पारी कार्यक्रमात, आत्ता मात्र मी इथेच थांबणार आहे. पुन्हा आपण भेटू नव्या कोरे आपल्या लाडक्या कार्यक्रमात. तोपर्यंत आता मात्र ऐकत रहा ही आपली गाणी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील। छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। विधानसभेत यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत आजच सविस्तर निवेदन करू असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। विधान परिषदेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देण्याचं मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आलं। शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करावं असं याचिकाकर्त्याला सांगून सुट्टीनंतर सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या

0: प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरलाय. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलंय. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन दिलं. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलंय, तसंच न्यायालयाचे आभार मानले आहे.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत देखील उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. नोंदणीकृत सावकारांना शेतीसाठी तारणासह 9% आणि तारणाशिवाय 12% दराने कर्जवाटप करता येतं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान सावकारी प्रतिबंधक कायदा असला तरी शेतकऱ्यांचं शोषण सुरूच आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपण दुष्काळाला सामोरे जात आहोत मात्र त्यासाठी काहीच तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही. 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही. केवळ 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान त्यांना दिलं जाणार आहे. 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रथम ठराविक रक्कम भरावी मगच त्यांना कर्जमाफी मिळेल. या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर जात आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेली ही कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अशा अटी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केली. तर राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
0: विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक बुधवार दिनांक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावे, त्याची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी

0: मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले भंडारा गोंदिया मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते बिनविरोध निवडून आले. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून आपली बांधिलकी ही संविधानाशीच आहे असं नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. 19 एप्रिलला सकल हिंदू समाज सानपाडाद्वारा आयोजित कार्यक्रमात आपण प्रबोधनात्मक भाषणासाठी गेलो होतो. अशा सामाजिक सांस्कृतिक रचनात्मक कार्यक्रमात जाऊन मार्गदर्शन आणि प्रबोधन करणं हा पोलिसिंगचाच भाग आहे असं ते म्हणाले. विश्वास नांगरे पाटील यांनी डॉ रवींद्र सिंगल यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नागपुरातील ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेलं अभियान, महिला सुरक्षा, त्याचप्रमाणे वाहतुकीची शिस्त यावर भर देणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाही आहे, पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
1: बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या मंगला गुरव यांनी आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर एक महिला एक झाड ही मोहीम राबवली. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते बोर्डी नदीच्या तीरावर वडाच्या झाडाची लागवड केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि कडुलिंब यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्याची अंतिम मुदत उद्या म्हणजेच 30 जून आहे. या मुदतीनंतर 1 जुलैपासून HSRP न बसवणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस आणि परिवहन विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशा वाहनांना हस्तांतरण, पत्ता बदल, पुनर्नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासह अनेक आरटीओ सेवा मिळणार नाहीत. भंडारा जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देऊन राज्य सरकारनं अनेक अटी शर्ती लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारनं कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हवामान. येत्या काही तासात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून नागपूरात काही वेळापूर्वी मध्यम स्वरूपाच्या सरींनी वृष्टी केली. याशिवाय चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं इथं वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी

0: उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: ईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील

0: मूळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकं इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 5 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
2: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत. मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
3: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता

नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, नमस्कार श्रोतेओ। न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी मानसी सावंत। आपण ऐकणार आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन।

श्रोतेहो, पहाट म्हणजे नव्या आशाचं पहिलं पाऊल. आता हे पहिलं पाऊल म्हटल्यानंतर आणि देवाचा जप, देवाची प्रार्थना केली तर अर्थात संपूर्ण दिवस हा सकारात्मकतेतच जाऊ शकतो. म्हणजे बघा ना, सुरुवात उत्तम झाली तर बाकी काही टेन्शनच नसतं. चला तर मग आपण पुन्हा एकदा अगदी अमृताहून एक गोड नाम तुझे देवा हे भक्तिगीत ऐकूया.

श्रोतेहो, आत्ताच आपण अमृताहुनी गोड या भक्तिरसाने ओथंबलेल्या गीताचा आनंद घेतला. अशाच भक्तिभावाचा धागा पुढे नेत आता प्रत्येक शुभकार्याची मंगल सुरुवात ज्या प्रार्थनेने होते ते गीत ऐकूया.

श्रोते हो, असं म्हणतात की देवाला वंदन केलं की मन आपोआप नम्र होतं आणि नम्र मनातूनच खरी प्रार्थना उमलते. प्रार्थनेत मागायचंच असेल तर धनदौलत नव्हे, चांगले विचार, योग्य बुद्धी आणि सत्कर्माची ताकद मागावी, नाही का? मग अशाच निरागस भावनेने गणरायाच्या चरणी आपली विनवणी अर्पण करणारं हे पुढील अजरामर गीत ऐकूयात.

श्रोते हो, भक्तीचा हा सुरेल प्रवास गणरायाच्या चरणीत सुरू आहे. चला तर मग आता मोरियाच्या जयघोषानेची पहाट आणखीन प्रसन्न करूया. ऐकूया गजाननाश्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया.